रामकृष्ण हरी। दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजेच व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे, म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून मनासारखे वागणे म्हणजेच अनुभूती। त्यामुळे कोण्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही। राम

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 20 जुलै हा दिवस जागतिक इतिहासात अशक्य ते शक्य करून दाखवणारा आणि बुद्धीचा कस पाहणारा दिवस म्हणून सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. मानवाचं चंद्रावर पहिलं पाऊल 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेच्या अपोलो 11 मोहिमेतले अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि इतिहास रचला. मानवाच्या बुद्धीने आणि विज्ञानाने मिळवलेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जातो. जागतिक बुद्धिबळ दिन 1924 आजच्याच दिवशी पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती. बुद्धी, संयम आणि अचूक रणनीतीचा खेळ असलेल्या बुद्धिबळाचा गौरव आज जगभर केला जातो. आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातल्या एका महानायकांची जयंती आणि एका दिग्गज अष्टपैलू अभिनेत्याचा वाढदिवस आहे. राजेंद्र कुमार, 60 बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जुबली कुमार, ज्यांच्या चित्रपटांची गाणी आणि अभिनय आजही लोकांच्या मनावर राज्य करतात, आज त्यांची जयंती आहे. नसिरुद्दीन शहा, भारतीय चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनयाचं जिवंत विद्यापीठ मानले जाणारे अत्यंत प्रतिभावान आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते, त्यांचा आज वाढदिवस. आजच्या दिवशी मार्शल आर्ट्सच्या विश्वातील एका वादळाचा अंत झाला होता. ब्रुस ली, जगातील सर्वात प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट, तत्वज्ञ आणि हॉलिवूड अभिनेते, आपल्या चित्ताकर्षक वेगाने आणि कुंगफू कलेने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. 1973 आजच्याच दिवशी वयाच्या अवघ्या 32 वर्षी त्यांचं रहस्यमय निधन झालं. माणसाचं हे एक लहानसं पाऊल संपूर्ण मानवजातीसाठी एक खूप मोठी झेप आहे. आज नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल ठेवताना उच्चारलेला जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी विचार आणि आजची बोधकथा. 20 जुलै 1969 रोजी जेव्हा अपोलो 11 लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोचले होते तेव्हा अचानक कम्प्युटरमध्ये काही त्रुटी दिसू लागल्या. नील आर्मस्ट्रॉंग यांनी आणि त्यांचा सहकारी बज ऑल्ड्रिन यांनी पाहिलं की ज्या ठिकाणी लँडर उतरणार होते तिथं मोठमोठे दगड आणि खड्डे होते. तिथे उतरणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देणं होतं. ह्युस्टनमधील कंट्रोल रूममध्ये सर्वांचे श्वास रोखले गेले होते. लँडरमधील इंधन म्हणजे फ्युल झपाट्यानं संपत चाललं होतं. कॉम्प्युटर अलार्म सतत वाजत होता. शास्त्रज्ञांनी सांगितलं की लँडर उतरवण्यासाठी आता फक्त 60 सेकंदाचं इंधन शिल्लक आहे. जर यावेळेत लँडर उतरलं नाही तर ही मोहीम अयशस्वी होणार होती आणि अंतराळवीरांचा मृत्यूसुद्धा निश्चित होता. अशा अत्यंत तणावाच्या परिस्थितीत नील आर्मस्ट्रॉंग यांनी संयम गमावला नाही. त्यांनी कॉम्प्युटर ऑटो पायलट मोड बंद केला आणि स्वतः हाताने म्हणजे मॅन्युअली कंट्रोल लँडर चालवायला सुरुवात केली. त्यांनी अतिशय शांत डोक्याने लँडर सुरक्षित जागी नेलं. जेव्हा लँडर चंद्रावरून सुखरूप उतरलं तेव्हा त्यात फक्त 30 सेकंदाचं इंधन शिल्लक होतं. आर्मस्ट्रॉंग यांनी रेडिओवरून संदेश पाठवला, द इगल हॅज लँडेड, आणि संपूर्ण जगात आनंदाची लाट पसरली. श्रोते हो, आयुष्यात सुद्धा अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ असतो तेव्हाच सर्वात मोठे संकट किंवा तणाव समोर येतो. अशा वेळी जर तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं आणि संयमाने शेवटचा प्रयत्न केला तर अशक्य वाटणारे ध्येय सुद्धा तुम्ही साध्य करू शकता. आज 20 जुलैचा हा दिवस आपल्याला चंद्रावरील मोहिमेतून विज्ञानाची ताकद आणि ब्रुस ली यांच्याकडून कडक शिस्तीची प्रेरणा देतो. जर माणसाने ठरवलं तर तो चंद्रावर पोचू शकतो, मग आपण आपल्या आयुष्यातील लहान सहान अडचणींवर मात का करू शकत नाही? दिवसाला किंवा वाराला दोष देण्यापेक्षा आजच्या दिवसातील संधींचा पुरेपूर फायदा उठवा, कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची ही रसाळ आणि प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत.
1: 20 जुलै श्रीराम समर्थ नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन त्याची कर्तव्य नाही उरले जाण. देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दया घालण. देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्यावेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही माणूस सत्य रामरूपी ठेवावे चित्त. विषयाची नाही देव थारा दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागो तुझे जाण तुमचे नामी लागो मन ऐसे प्रार्थीचा जो झाला राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त. एवढे जाणे केले काम त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा चळमतो तसे नामाशिवाय भावे मन. एक मानवी आज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जाणं. साधनाच्या अटाअटी नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कुठे धोका. प्रपंची ज्याचा रामसखा भय चिंता दुःख नाही देखा. रामसेवे पडते हित सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम हा भरोसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेवीचा विश्वास काजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वाढता. सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही यावाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान. रामापायी भावे लीन याहून नाही दुसरे लिहिणे जाणं. आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेवीला हृदय त्याला राम नाही राहिला दूर. नामाविण मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत. नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवील त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल तेथे परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा तुझा भाव चित्तास येईल तेथेच ठाव. देहासकट माझा प्रपंच जाण हा रामा तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ती. कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान. तेणे मिळेल मनास समाधान. रामा पायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा जो वेलवर्गीय भाजीपाला आहे, याच्यामध्ये भोपळा आहे, कारली आहे, काकडी आहे, दोडका आहे, किंवा याशिवाय आणखी काही वेलवर्गीय भाजीपाला जो आहे, तो वेगवेगळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते. फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील घर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात. फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते. त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठं प्रादुर्भाव आढळला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे. याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे. रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कार्बारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात. तर लाल भुंगेरे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो. या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाची सुद्धा लागण होऊ शकते. तर याकरता ज्वारीसारखं जे पीक आहे ते सापळा पीक म्हणून जर वेलवर्गीय भाजीपाल्यात लावलं आपण बांधाच्या कडेला तर त्याचा फायदा होतो. या किडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रादुर्भाव जास्त तीव्र असेल तर कार्बारील हे जे कीटकनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण आवश्यकतेनुसार फवारणी करायला पाहिजे. जसं आपण विचार केला की महत्त्वाचं जे आहेत किडी, तसं वेलवर्गीय भाजीपाल्यांवर महत्त्वाचे जे रोगसुद्धा येतात त्याच्यामध्ये केवडा हा एक महत्त्वाचा रोग आहे. तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावरसुद्धा प्रसार होतो, नंतर हे ठिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते. तर केवडा हा रोगाचीही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो, ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केल्या तर चांगलं असतं. वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे याची आपणसुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेप हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेप या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे. भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे. साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो. तर भुरीचा जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते. याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो, त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावरसुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खाला होते. याच्याकरता एकतर कार्बन डायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं. याच्याशिवाय सूत्रकृमीचासुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो. तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात. तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो. याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपयोजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शासनाच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो, वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवाने या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढे नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यूहुनी पर जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा सांडोनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशी चिटाकुनी जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी शस्त्रे न चिरती ह्यास ह्यास अग्नी न जाळितो पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी चिरवे जाळवे ना हा भिजवे बाळवे ही ना स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन न देखुये न चिंतुये बोलिला निर्विकार हा जानुनी ह्या परी आत्मा शोक योग्य नसे तुझ अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतीक्षणी तरी तुझ कोठे येथे नसे शोकास कारण जन्मता निश्चये मृत्यु मरता जन्म निश्चये म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको भूतांचे मूळ अव्यक्ती मध्यतो व्यक्त भासतो पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामध्ये शोक कायसा आश्चर्य जो साच ही ह्यास देखे आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी आश्चर्य जो वर्णन तेही ऐके ऐके तरी शून्यची जाणण्याचे वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा म्हणून भूत मात्री तू नको शोक करू कधी स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य डगने तुझ धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुणिया स्वये अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी मानवंतास दुष्कीर्ती मरणाहूनिया गळी भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी असुनी मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ म्हणुनी अर्जुना ऊठ युद्धास दृढ निश्चये हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझ सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत ही जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते निश्चयावीन बुद्धीचे फाटे ते संपतीचिना अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी ती निश्चय न लाभूनी समाधीत नवे स्थिर तिन्ही गुणवदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडु नको सोषी द्वंद्वे निश्चिंत सावध सर्वत्र भले पाणी तेव्हा आडात अर्थजो विज्ञानी ब्रह्म विद्यास सर्व वेदांत अर्थतो कर्मातची तुझा भाग तो फळांत नसो कधी नको कर्म फळी हे तू अकर्मी वासना नको फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊनी योग युक्त करी कर्मे योग सार समत्वची समत्व बुद्धि ही थोर कर्मती हुनिही नची बुद्धीचा आसरा घेतु मागती फळ दीनते येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत दुष्कृत समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत लंघुनी बुद्धी जाईल जेव्हा हा मोह कर्दम आले येईल जे कानी तेव्हा जिरविशील तू श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभुनी निश्चय स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडो निजो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढो नि संपूर्ण विषयातु नि इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करित असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेती खेचू नि वेगाने इंद्रिये दांडगीची की त्यासु रोधो नि युक्तीने रहावे मतपरायण इंद्रिये जिंकिली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातू निफुटे काम क्रोध कामांत ठेविला क्रोधातू निजडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धी नाश म्हणजे आत्मनाशची राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडूनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणूनी न मिळे शांती शांती विन कसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वार्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये ज्याने विषयातून सर्वथा ओढो निघेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती न भंग पावे भरताहि नित्य समुद्र घेतो जिरवूनि पाणी जाती तसे जात जिरूनि भोग तो पावला शांति न भोग लुब्ध सोडुनी कामना सर्व फिरे होवुनी निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता न चले पुन्हा टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मेळवी. अध्याय दुसरा समाप्त.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ग्रामगीता चिंतन भाग 47. या भागात वंदने महाराज दानाचे महत्व सांगत असताना धन दान देखील महत्वाचे आहे. तीन दान जर जीवनात साध्य होतील तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तन पवित्र सेवा करे, धन पवित्र कर दान, मन पवित्र सुमिरन करे, त्रिविध होत कल्याण. देशाचं काम करणारा देशभक्त जरी असेल तरी त्यालाही या तीन दृष्टीने अंतकरण पवित्र ठेवावं लागेल. तेव्हा धन दानाने लयाला जाणारा धर्म सुद्धा थांबू शकतो. एका वचनात त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, धर्म लयाला जातो म्हणून राम कृष्ण हरी आला सगळ्या जनतेशी बोला. अध्यात्माचे केंद्र असे हे संत महंत बघता वदताती दानाचे अति महत्व येथे पाप ताप ही जाती अखंड दानी अखंड यात्री मिळता ती तुकड्याला सगळ्या जनतेशी बोला. आणि म्हणून धनदानाबरोबर श्रमदान देखील तेवढेच महत्वाचे आहे. श्रमदानाचे महत्व सांगताना वंदनीय महाराज लिहितात, आमच्या मुलांनी केलेले श्रमदान आपणाला आवडलेच असेल हे वाचून काही लिहाव्याशी वाटले. हे बघा, मुलांचा बाल स्वभाव असाच असतो, त्यांना जिकडे लावले तिकडे त्यांचे लक्ष तीव्रतेने लागते, पण शेवटी त्याचे महत्व त्यांना सातत्याने कळेल असे झाल्याशिवाय त्याचा परिणाम व फलश्रुती काही निघणार नाही. ज्ञानदान हे पुण्यप्रद दान आहे. त्याचे सिद्धांत ग्रामगीता ग्रंथात शैक्षणिक क्षेत्रासाठी लिहितात, कोणी म्हणती जातची मूर्ख मुले कैसे निगतील चला, काही जाती मुळातची देख हुशार असती शिक्षणी. ही कल्पना ही चूक असे, भेद मुळा माझी नसे तो परंपरा गुणे भासे वातावरणाच्या.

पायी चपरासी खावयासी कळणाकोंडा संगतीस ढोरांचा तांडा परी तो अभ्यासे पुढे जाय थोडा थोडा तरी कौतुक का न करावे त्याला सहवास उत्तम द्यावा दर्जा जीवनाचा वाढवावा त्याने समाज होईल नवा ज्ञानवंतांचा निर्माण हे होण्यास पाहिजे शिक्षण शिक्षणाशिवाय व्यर्थची भाषण हे कळेल तेव्हाची जन सुशिक्षित होतील नाही तरी पूर्वजांनी मूर्खपण केले ते मुला बाळाच भोगणे आले लवकरी सुधारेना एकदा चुकले दोष चाले कुडी साऱ्या घराण्यात एकाने पाप करावे पिढी जात पुढेही तेची भोगावे ऐसे चालू आहे हे स्वभावे लोकामाचे मागील कलंक धुण्यासाठी पुढे घडावे पुण्य गाठी तरीच सुटते बदनामी पाठी लागलेली सारी एकाने सद्गुण आचरिले नाव त्याचे दिगंतरी गेले पुढे पुत्र वांढाळ झाले तरी कीर्ती मुरेना खपती सारे मागील नावे जो तो म्हणे वडिलास बघावे कीर्तिवंत झाले पूर्वज बरवे घराण्या माझी परी त्याहुनी घडले पाप अधिक नावाचा वाजा झाला आणिक मग न विचारी मागील कौतुक काय झाले कोणीही चाले तीच परंपरा जोवरी विशेष न घडे पुत्र पौत्रा ऐशीच आहे नामयात्रा इह लोकीची एक 21 कुडे उद्धरितो एक 42 कुडे बदनाम करतो सारांश विशेष घडल्यावरीच होतो पालट नावा रावण पवित्र ब्रह्म कुडीचा राक्षस ठरे वंशची त्याचा विश्वामित्र राजर्षीचा ब्रह्मर्षी होय विशेषत्वे ऐसा विशेष कृतीचा महिमा जानोनी करावे परिश्रमा उद्धरावे आपुल्या कुडा ग्रामा शिक्षण देवनी नेटाने गोर गरिबांची मुले असती ज्याची नाही शिक्षणाची शक्ती त्याची सरकार वा जनपदा हाती देऊनी शिक्षण पुरवावे असतील भिकाऱ्यांची मुले शिक्षण देऊनी करावे चांगले पुण्य लाभेल पांग फेडले त्यांचे म्हणूनी गावाशी असोत गरीब किंवा धनिक मुलास विद्या शिकवाव्या अनेक गावाने संपत्ती पुरवावी अधिक याच मार्गी यातची वेचावे खूप धन करावे पूर्वजांची या नावाने दान विद्यालये झालिया पवित्र संपन्न गाव होईल स्वर्गपुरी आदर्श होतील विद्यार्थी गण गावाचे पालटेल जीवन कोठेच न उरेल गावंढळपण टिकाऊ परिवर्तन याच मार्गे विद्या मोले ऐसे चढता येईल भाग्य गावाचे हाता तुकड्या दास म्हणे तत्वता विसरू नका हा मूळ मंत्र आणि या भागाचा शेवट करत असताना पूज्य साने गुरुजी सारे गुरुजींनी शैक्षणिक क्षेत्रातून जी अपेक्षा केली त्याचंही चिंतन वंदनीय राष्ट्रांत श्री तुकडोजी महाराजांनी या विषयाच्या या भागाच्या शेवटी मोठं सुंदर तऱ्हेनं केलं आहे. साने गुरुजी लिहितात, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, ती पवित्र आहेत नि पवित्रच राहिली पाहिजेत. त्यांना गरिबी श्रीमंतीच्या वादळाची झड, पंत पक्षांचा वारा, अनितीची जडमट नाही लागू देता कामा, तरच इथं देवाचं राज्य येईल, देशाचा उज्ज्वल भविष्यकाल त्यांच्या रूपानेच साकार होईल. एरवी मुलगा असो की मुलगी असो, जेव्हा जन्माला येतात तेव्हा कुठेही त्यांच्या शरीरावर असा काही शिक्का नसतो की हा अमुक जातीचा आहे, हा वेशणी आहे, हा व्यभिचारी आहे, हा सत्यवादी आहे. हे सगळे संस्कार शेवटी याच ठिकाणी घडतात आणि म्हणून त्या संस्कार संवर्धनाचं जे महत्वाचं क्षेत्र आहे ते आहे शैक्षणिक क्षेत्र. शैक्षणिक क्षेत्रामध्येच सर्वा अधिक आणि अगदी लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत मुलं मुली घडवता येतात ही अपेक्षा या देशाच्या विचारवंतांनी जाणत्या मंडळींनी आणि केली आहे. आणि त्याचं चिंतन त्याचा विचार मागील इतिहासाचा विचार लक्षात घेऊन पुढच्या भावी कालासाठी भविष्य कालासाठी वर्तमानात असलेले सगळे विचारवंत जाणते लोक यांनी याचं चिंतन करून गावागावात याची निर्मिती केल्या जावी. ज्या काळामध्ये असे विद्यालय शाळा नव्हते महाविद्यालय नव्हते त्याही काळात शांतिनिकेतन या नावानी किंवा तेही वातावरण नसताना अगदी पुरातन काळामध्ये या देशाचे ऋषी मुनी जे जंगलात राहून समाजाच्या मुलामुलींच्या विद्या संस्काराची व्यवस्था करत होते त्यांना त्यावेळेला महर्षी म्हणायचे. हे महर्षी स्वतंत्र स्थानी आपल्या जंगलामध्ये अरण्यामध्ये तशा प्रकारचे आश्रम स्थापन करून आणि समाजाची मुलं मुलवी मुलं मुली घडवत असत. छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामीपर्यंत देखील ही परंपरा चालत आलेली आहे. सज्जनगडावर जे विद्यार्जनाचं काम आध्यात्मिक भूमिकेतून समर्थ रामदास स्वामींनी केलं
या सगळ्या गोष्टीची आजच्या

0: काळामध्ये नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून तसा विचार समाजामध्ये गावागावात व्हावा ही अपेक्षा ग्रामगीता ग्रंथातून वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केली आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी ग्रामगीता ग्रंथात स्वतंत्र 3 अध्याय लिहून टाकलेले आहेत. त्यापैकी दुसरा अध्याय त्याचं नाव आहे धर्माध्ययन. ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बुद्ध धर्म यालाच वंदने राष्ट्रसंतांनी धर्म म्हटलेलं नाही आहे. त्या माध्यमातून मानव धर्माच्या संस्कार शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या मुलामुलींच्या अंतकरणावर कोरल्या जावेत अशी त्यांनी अपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा भाग आपण समाप्त करत असताना याचं चिंतन निश्चित करू अशी अपेक्षा.
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM.

0: स्वामी विवेकानंद का ज्ञान सागर जैसा असीम था। ऐसा कोई विषय नहीं जिसके बारे में हमें उनके विचार नहीं मिले हों, और ये सभी विचार मौलिक थे।
1: वे हमें विश्व इतिहास से परिचित कराते हैं, पर लगता नहीं कि हम किसी इतिहास की कक्षा में बैठे हुए हैं। रोचक उदाहरणों और कहानियों के साथ वे हमें देश विदेश के प्राचीन इतिहास के समक्ष ले जाते हैं। आइए उनसे सभ्यता का इतिहास सुनते हैं।
2: ये यूरोप क्या है? क्यों एशिया, अफ्रीका और अमेरिका के काले, भूरे, पीले और लाल निवासी यूरोप निवासियों के पैरों पर गिरते हैं? क्यों कलयुग में यूरोप निवासी ही एकमात्र शासन करता है? इस यूरोप को समझने के लिए हमें पाश्चात्य महानता तथा गौरव के केंद्र फ्रांस की ओर जाना होगा। इस समय पृथ्वी का आधिपत्य यूरोप के हाथ में है और यूरोप का महाकेंद्र पेरिस है। पाश्चात्य सभ्यता, रीति नीति, प्रकाश अंधकार, अच्छा बुरा, सब की अंतिम परिपुष्टि का भाव इसी पेरिस नगरी में प्रादुर्भूत होता है। ये पेरिस नगरी एक महासमुद्र है। मणि, मोती, मूंगा आदि भी यहाँ यथेष्ट हैं और साथ ही मगर, घड़ियाल भी बहुत हैं। ये फ्रांस ही यूरोप का धर्म क्षेत्र है। चीन के कुछ अंशों को छोड़कर इतना सुंदर स्थान और कहीं नहीं है, ना तो बहुत गर्म और ना तो बहुत ठंडा, बहुत उपजाऊ। ना यहाँ अधिक पानी बरसता है और ना कम पानी बरसने की भी शिकायत है। वो निर्मल आकाश, मीठी धूप, वनस्थली की शोभा, छोटे छोटे पहाड़, एल्म और ओक प्रभृति पेड़ों का बाहुल्य, छोटी छोटी नदियां, छोटे छोटे झरने, पृथ्वी तल पर और कहाँ है? जल का वो रूप, स्थल की वो मोहकता, वायु की वो उन्मत्तता, आकाश का वो आनंद और कहाँ मिलेगा? प्रकृति सुंदर है, मनुष्य भी सौंदर्य प्रिय है। बूढ़े बच्चे, स्त्री पुरुष, धनी दरिद्र, उनका घर द्वार, खेत मैदान आदि सभी साफ सुथरे और बना चुनाकर सुंदर किए हुए रहते हैं। सिर्फ जापान को छोड़कर ये भाव और कहीं नहीं है। वो इंद्रपुरी के ग्रह, अट्टालिकाओं का समूह, नंदन वन के सदृश उद्यान, उपवन, झाड़ियां और कृषकों के खेत, सभी में एक रूप, एक सुंदर छटा देखने का प्रयत्न, और वो अपने इस प्रयत्न में सफल भी हुए हैं। ये फ्रांस प्राचीन समय से गॉल, रोम, फ्रांक आदि जातियों की संघर्ष भूमि रहा है। इसी फ्रांक जाति ने रोमन साम्राज्य का नाश करने के बाद यूरोप में अधिपत्य जमाया। इसके बाद बादशाह शार्लेमेगने ने यूरोप में ईसाई धर्म का तलवार के बल पर प्रचार किया। इसी फ्रांक जाति के द्वारा ही एशिया को यूरोप का परिचय हुआ। इसलिए आज भी हम यूरोप वासियों को फ्रांकी, फिरंगी, फ्लांकी, फिलिंग आदि नामों से संबोधित करते रहते हैं।
0: स्वामी जी इतिहास के इस धारा प्रवाह में श्रोताओं को बहाकर ले जाते थे। लोग घंटों मंत्रमुग्ध होकर सुनते थे, क्योंकि उनका बोलना उबाऊ न होकर बड़ा नाटकीय होता था।
2: पाश्चात्य सभ्यता का आदि केंद्र प्राचीन यूनान डूब गया। रोम के चक्रवर्ती राजा बर्बरों के आक्रमण तरंग में बह गए। यूरोप का प्रकाश बुझ गया। इधर एशिया में भी एक बर्बर जाति का प्रादुर्भाव हुआ, जिसे अरब कहते हैं। वो अरब तरंग बड़े वेग से पृथ्वी को आच्छादित करने लगी। महाबली पारसी जाति अरबों के पैरों के नीचे दब गई। उसे मुस्लिम धर्म ग्रहण करना पड़ा, किंतु उसके प्रभाव से मुस्लिम धर्म ने एक दूसरा ही रूप धारण किया। वो अरबी धर्म पारसी सभ्यता में सम्मिलित हो गया। अरबों की तलवार के साथ पारसी सभ्यता धीरे धीरे फैलने लगी। वो पारसी सभ्यता प्राचीन यूनान और भारत वर्ष से ही ली हुई थी। पूर्व और पश्चिम दोनों ओर से बड़े वेग के साथ मुस्लिम तरंग ने यूरोप के ऊपर आघात किया। साथ ही अंधकार पूर्ण यूरोप में ज्ञान रूपी प्रकाश फैलने लगा। प्राचीन यूनानियों की विद्या, बुद्धि, शिल्प आदि ने बर्बरा क्रांत इटली में प्रवेश किया। धरा राजधानी रोम के मृत शरीर में प्राण स्पंदन होने लगा। उस स्पंदन ने फ्लोरेंस नगरी में प्रबल रूप धारण किया। प्राचीन इटली ने नव जीवन धारण करना आरंभ किया। इसी को नव जन्म अर्थात रेनेसेंस कहते हैं। किंतु वो जन्म इटली का था, यूरोप के दूसरे अंशों का उस समय प्रथम जन्म हुआ। ईसा की 16वीं शताब्दी में भारतवर्ष में अकबर, जहांगीर और शाहजहां आदि मुगल सम्राट राज्य करते थे, उसी समय यूरोप का नव जन्म हुआ।
1: स्वामी जी को पेरिस नगर बहुत पसंद था और उसकी बातें करते वे थकते नहीं थे।
2: ये पेरिस नगरी यूरोपीय सभ्यता की गंगोत्री है। ये विराट नगरी मृत्युलोक की अमरावती सदानंद नगरी है। पेरिस का भोग विलास और आनंद न लंदन में है, न बर्लिन में और न यूरोप के किसी दूसरे शहर में। लंदन न्यूयॉर्क में धन है, बर्लिन में विद्या बुद्धि यथेष्ट है, किंतु न तो वहां फ्रांस की मिट्टी है, न फ्रांस के वे निवासी। धन हो, विद्या बुद्धि हो, प्राकृतिक सौंदर्य भी हो, किंतु वे मनुष्य कहां है? प्राचीन यूनानियों की मृत्यु के बाद इस अद्भुत फ्रांसीसी चरित्र का जन्म हुआ है। सदा आनंद और उत्साह से भरे हुए, पर बड़े हल्के और फिर भी बहुत गंभीर। सब कामों में उत्तेजित, किंतु बाधा पड़ने से ही निरुत्साहित। किंतु वो नैराश्य फ्रांस के मुंह पर बहुत देर तक नहीं ठहरता, फिर नवीन उत्साह और विश्वास से वो चमक उठता है। पुनः
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
5: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अकॅडमिक डायरेक्टर। यापुढे आता आपण 14व्या 15व्या अध्यायाची रचना बघणार आहोत। जीव सुद्धा क्षेत्राच्या मनाने अशाश्वतच आहे। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्हीच्या पलीकडे तो पुरुषोत्तम आहे। आपण ज्या काही बाबी आता इथे बघतो आहो त्याच्यामध्ये पुरुषोत्तमाचे वर्णन आहे। म्हणजे माणसाला प्रत्येक क्षणी स्वतःचा जो दृष्टिकोन आहे तो कसा ठेवला पाहिजे याचे विविध पैलू आपल्या या संपूर्ण भागांमध्ये आपण पाहत आहो, आणि याचाच पुढे 14व्या आणि 15व्या अध्यायात आपण याचे विवेचन करणार आहोत। सगुण साकाराची उपासना करणारे जे भक्त आहेत त्यांचा आग्रह असतो की जे चांगले आहे ते सर्व आमच्या देवामध्ये असावे। अशा वेळी देव म्हणतो की तुम्हाला चांगले अथवा वाईट असे जे वाटते ते वस्तुतः या प्राकृतिक जगाचा भाग आहे, पण ज्या पुरुषोत्तमाला तुम्ही शोधत आहात तो वस्तुतः चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे आहे। योग्य किंवा अयोग्य, विहित आणि निषिद्ध यांच्यातून तो वेगळा आहे। उत्कृष्ट तसेच निकृष्ट याहूनही तो पुरुषोत्तमाचे स्वरूप आहे आणि तो भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे। भगवान श्रीकृष्ण सांगतात की चांगल्या वाईटचे, योग्य अयोग्यतेचे, पाप पुण्याचे असे हे विभाग तुम्हीच केलेले आहे। त्यातूनही वेगळा एक शाश्वत जीव आहे याकडे लक्ष द्या, त्यासाठी विवेक करा। म्हणजे तुम्हाला या गुणात्मक प्रकृतीहून विलक्षण असे पुरुष तत्वांचा शोध लागेल। जेव्हा त्या पुरुषाला तीनही गुणांपासून वेगळे ओळखाल तेव्हा त्या पुरुषांच्या पलीकडे असलेले जे पुरुषोत्तम आहे त्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागेल। जडाहून जीव वेगळा आणि त्याच्याही पलीकडे तो पुरुषोत्तम आहे त्यासाठी आधी जडाचा आग्रह सोडावा लागेल। जडासंबंधी आपले जे मानवी आग्रह आहेत त्यातून मुक्त झाल्यानंतर जडाहून विलक्षण असलेले जो पुरुषोत्तम आहे त्याची सत्ता स्फुरू लागेल। सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी जीवाला जडाशी बांधून ठेवलेले आहे, आणि ते बंधन कसे आहे हे गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायात सांगितलेले आहे। सत्व, रज आणि तम या तीन गुणांद्वारे जे काही बंधन होते ते जडास होत नाही तर जीवाला होते। जेव्हा आपण सुख व्हावे असे म्हणतो त्यावेळेस आपण एक सुखाची कल्पना केलेली असते. सुखाच्या अनेक कल्पना घेऊन आपण जगत असतो. त्यातील काही सुखाच्या कल्पना आल्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या असतात आणि त्या आपल्याला सोडायच्या नसतात किंवा आपण त्याला सोडायला तयारच होत नाही, हे मात्र खरे. माणूस सुखाविषयी कल्पनेचा आग्रह सोडत नसतो. एक वेळ तो सुखाचे विषय सोडेल पण सुखविषयक कल्पना सोडणार नाही. सुख गुणाने आपण सुखाच्या कल्पनेला बांधले गेलेलो आहोत. यालाच शास्त्रीय परिभाषेत सत्वगुणाचे बंधन असे म्हणतात. मग ते सुख मिळवण्यासाठी क्रियात्मक व्यवहार केलाच पाहिजे असा आपण जो आग्रह करतो त्यास रजोगुणाचे बंधन असे म्हणतात. एका घडलेल्या प्रसंगावरून आपल्याला हे लक्षात येईल. या प्रसंगाचा स्वरूप असा की एक माणूस होता आणि त्याला त्याच्या सायकलीचा विलक्षण अभिमान होता. एका निमित्ताने त्याला काही त्रास सुरू झाला आणि त्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी त्याला त्याच्या भावाला स्पष्ट सांगितले की यापुढे सायकलची जी त्याची आवड आहे ती त्याला पूर्ण करता येणार नाही, म्हणजे सायकल वापरायची नाही. सायकल वापरली तर हा त्रास पुन्हा सुरू होईल. त्याच्या भावाने ती सायकल एका गरीबास वापरायला दिली. काही दिवस तो माणूस गप्प बसला पण नंतर त्याने त्याच्या भावाला न सांगता नवीन सायकल विकत घेतली. भावाने समजावून सांगितले की आता वय झाले आहे, परत सायकलीवरून पडला हाड वगैरे मोडले तर अवघडच होणार. मग त्या माणसाने भावाचे काही ऐकले नाही आणि एक दिवस खरोखरच तो सायकलीवरनं पडला. त्याच्या भावाने विचारले, तू ऐकत का नाहीस? तर तो म्हणाला, मी एकेवेळ सायकल चालविणे सोडेन पण सायकलीतील सुख आहे ही कल्पना मला सोडवत नाही. याला आपण सत्वगुणाचे बंधन असे म्हणतो. सुखाची कोणतीही कल्पना घेऊन जीवन जगायचे, या आग्रहाला सत्वगुणाचे बंधन असे म्हणता येईल. मग त्या सुखासाठी विशिष्ट क्रियात्मक व्यवहार करूनच आपण जिवंत राहण्याचे, अन्यथा आपल्या जीवनाला अर्थच नाही असे वाटून त्या क्रियेलाच आग्रह धरणे, याला रजोगुणाचे बंधन म्हणतात. सध्या आपण अशा बाबी अनेक बाबतीत वेगवेगळ्या वस्तूंसाठी बघत आहोत. वय झालेल्या व्यक्तीस जर तुम्ही सांगितले की आता तुमचे वय झाले आहे, तुम्ही म्हातारे झाला आहात, किती काळ काम कराल, आता रिटायर्ड व्हा, तर त्यावेळेला ती व्यक्तीचे उत्तर असे असतात, अहो आम्हाला घरी बसवत नाही, आम्ही काम केल्या खरीच आम्ही जिवंत आहो असे आम्हाला वाटत नाही. शरीर इंद्रिये सक्षम नसली तरी तो जीव क्रियेचा आग्रह सोडत नाही. यालाच रजोगुणाचे बंधन असे म्हणतात. त्याचप्रमाणे कोणतीच क्रिया, ज्ञान, सुख असे काहीच नको जितके म्हणून आळसात जीवन घालविता येईल तितके घालणार असे ज्यावेळी माणूस म्हणतो त्यावेळी त्याला तमोगुणाचे बंधन असे म्हणतात. जीवावर अशा तीन गुणाचे बंधन असतात आणि तमोगुणाचे हे बंधन तर आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतात. जीवाचे हे विशुद्ध स्वरूप आहे हे तर ओळखायचे असेल तर या तीन गुणांना ओलांडून आपल्याला ओळखता येते. अशा त्या विलक्षण विशुद्ध स्वरूपाचे प्रतिपादन भगवान श्रीकृष्णाने 4th अध्यायात केलेले आहे. म्हणूनच त्या अध्यायाचे नाव गुणत्रय विभाग असे दिलेले आहे. या तीन गुणांमधील फरक ओळखणे, तसे सत्व, रज आणि तम हे तीन गुण जीवास कसे बांधून ठेवतात हे ओळखणे आणि त्या बंधनातून सुटण्यासाठी विवेक करणे, या संबंधाची 14th अध्यायामध्ये मांडणी केली आहे. 13th व 14th अध्यायातून भगवान श्रीकृष्ण सांगतात, या विकारी क्षेत्राहून एक अविकारी क्षेत्रज्ञ आहे आणि तेच तुझे स्वरूप आहे. हे प्रथम ओळख. जे अविकारी क्षेत्रज्ञ आहे त्यावर सुद्धा त्रिगुणाचे बंधन आहे. ते त्रिगुणाचे बंधन दूर केल्याशिवाय श्रेयाचा मार्ग मिळणार नाही हेही ओळख. इतके ओळखल्यानंतर पुरुषोत्तम योग, ज्याला आपण निरासक्त योग, या 15th अध्यायात भगवान श्रीकृष्ण निरासक्त व्हा असा उपदेश करतात. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 13th व 14th अध्यायानंतर 15th अध्यायाची काय वेगळी गरज किंवा या अध्यायाला सांगण्याची काय आवश्यकता, तर आसक्तीच गेली तर निरासक्त कशासाठी? याचं उत्तर असं आहे की आसक्ती जाणे ही इतकी सोपी गोष्ट नाही. जीवाला त्या ठिकाणी एक स्थूल आसक्ती आणि सूक्ष्म आसक्ती असते. जसे हिंगाच्या डबीचे हिंग जरी संपले तरी त्याचा वास त्या डबीला असतोच, आणि तो वास जावा म्हणून ती डबी आपण उन्हात ठेवतो. उन्हात कित्येक दिवस ठेवल्यानंतर मग तो वास निघून जातो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये विवेक केला तर तुम्हाला कळेल की वाईट आणि चांगल्या कल्पनेने भरलेले हे जग म्हणजे एक द्वंद्वात्मक सृष्टी आहे जी नाशवंत आहे. या त्रिगुणात्मक संसाराहून वेगळा असा क्षेत्रज्ञ जीव आहे हे ओळखल्यानंतर तुम्ही त्या गुणत्रय विभागाचे अध्ययन करून हे तीन गुण संसारात आपल्याला प्रभाव कसे दाखवितात आणि ते त्या जीवास कसे बांधतात हे बांधून त्या संसार चक्रात म्हणजे या क्षेत्रातील त्या क्षेत्रज्ञाला कशी जोडून ठेवतात हे सुद्धा ओळखा. हे ओळखून जर त्रिगुणाद्वारे जे काही तुमच्या व्यवहारात होत आहे त्या व्यवहाराबद्दल तुम्ही निराग्रही होता, विवेकामुळे द्वंद्वात्मक सृष्टीमधील जो आग्रह असतो तो संपतो. पण जरी तुम्ही निराग्रही झाला तरी तो गुणत्रयात्मक संस्कार तुमच्या अंतकरणात खोलवर रुजलेला असतो. जरी स्थूल रूपाने ती आसक्ती गेली असे वाटले तरी तो सूक्ष्म रूपाने संस्कार आपल्या अंतकरणामध्ये राहतो. तो सूक्ष्म संस्कार सुद्धा पुसला गेला पाहिजे. तो सूक्ष्म संस्कार कसा पुसून टाकावा हे 15व्या अध्यायात सांगितलेले आहे. आज आपल्याला वास्तव सुख काय आहे हे माहीत नाही. आपल्याला सुखाच्या कल्पना या सतत बदलत असतात आणि लहानपणी सुद्धा आपल्याला असंच जे वाटत होतं ते आपल्याला तरुणपणी सुद्धा जाणवतं. जसं लहानपणी खेळण्यामध्ये आपल्याला सुख वाटतं तो पुढे तरुण झाल्यास सुखाच्या कल्पना बदलतात. हे तारुण्यही निघून गेले की म्हातारपणी पुन्हा सुखाच्या कल्पना वेगळ्या वाटतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या कल्पना बदलत जातात पण प्रत्यक्ष वास्तविक सुख हे काही त्याच्या हातात येत नाही. खरे बंधन कशात आहे? सतत बदलणाऱ्या अशा सुखाच्या कल्पनेने आपण स्वतःला किती दिवस बांधून ठेवणार? वास्तव अशा सुखाकडे आपण केव्हा जाणार? आयुष्यभर क्रियात्मक अशा व्यवहाराचा आग्रह धरणार का वास्तवात जी तृप्ती श्रेयस्करता आहे त्याचा विचार करणार? असा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. नित्य नवीन सुखाच्या कल्पना करीत राहणे आणि त्यासाठी क्रियात्मक व्यवहाराचा देखील आग्रह धरणे म्हणजे स्वतःलाच बांधून घेणे हा त्रिगुणात्मक व्यवहार हे एक बंधन आहे. त्रिगुणात्मक व्यवहाराच्या आसक्तीमुळे त्याच्या आग्रहामुळे आणि अभिमानामुळे माणूस पुन्हा पुन्हा जड संसाराशी बांधला जातो. त्यामुळे त्या पलीकडे आपले उत्तम पुरुषाकडे जाण्याची त्याची इच्छा होत नाही. तो स्वतःला या संसाराचा इतका अभिन्न भाग मानतो की त्याच्या पलीकडे काही आहे असं त्याला जाणवतच नाही. यावर काही लोक असे म्हणतील की आम्हाला त्या परमपुरुषाकडे जायचे नाही, ही त्याची निवड आहे. असे लोक या त्रिगुणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा अडकतील. पण सर्वांची अशी निवड असेल असेही नाही. काही असे म्हणतील आम्हाला ते महान सर्वोच्च श्रेय हवे आहे आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून जे गुणात्मक बंधन आणि आसक्ती आहे त्यातून बाहेर पडण्याची आमची तयारी आहे. यालाच खरं गीता व्यवस्थापन मॅनेजमेंटमध्ये बाहेर पडण्याची तयारी म्हणजे माणसाला त्या जगाशी पण संबंध आपला असावा अशी एक इच्छा होणं हा एक भाग आहे. तेव्हाच तो या संसारामध्ये एक चांगल्या प्रकाराचा रोल मॉडेल म्हणा किंवा एका चांगल्या प्रकाराचं व्यवस्थापन जगण्याचा अधिकारी बनू शकतो. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद विवेकाने समजून घ्या. हा भेद समजून घेतल्यानंतर त्रिगुणात्मक व्यवहाराच्या आसक्तीमधून आपण या जड क्षेत्राशी किंवा जड जगाशी कसे बांधलं गेलो आहोत हे समजून घ्या. मग या समस्त गुणात्मक व्यवहाराच्या बुडाशी असलेली जी आसक्ती आहे तीच अंतिम श्रेयाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. हे ओळखा आणि ती आसक्ती सोडा. आसक्ती ओळखणे हे तिला सोडणे व त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओळखणे हा सिद्धांत झाला आणि सोडणे म्हणजे प्रत्यक्ष त्याच व्यवहारात उतरविणे असा झाला. जशी सत्पुरुष सांगतात की शाश्वत व अशाश्वत यामधील भेद ओळखला पाहिजे, तो ओळखा. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातील भेद ओळखल्याबरोबर क्षेत्रासंबंधी कोणतेही आग्रह उरत नाही. त्यानंतर गुणात्मक व्यवहाराचा आग्रह धरू नका. तुमच्या आग्रहामुळेच तुम्ही या संसार चक्रात अडकत आहात. पुनरपी जननम पुनरपी मरणम असे सांगितलेले आहे. हे सांगणे हे आपण ऐकतो, हे ऐकणाऱ्याला पटतेही, पण प्रत्यक्ष आपल्या जीवनात तसे होईलच असे नाही. त्यावेळी सत्पुरुष काही उपदेश करतात तेव्हा त्यांचे बोलणे हे बऱ्याच वेळी सैद्धांतिक असे वाटते. सिद्धांत पटला, पण जर तो व्यवहारात आणला गेला नाही तर त्याचा काय उपयोग? तो प्रत्यक्ष व्यवहारात कसा आणायचा? यालाच पुरुषोत्तम योग या 15व्या अध्यायात सांगितलेले आहे. इथे आवर्जून सांगावेसे वाटतं की अनेक गोष्टी आपण सैद्धांतिकदृष्ट्या अभ्यास करतो किंवा सैद्धांतिकदृष्ट्या ते आपल्याला योग्य वाटतात. आपण क्लासरूममध्ये पण तसंच बघतो, पण त्याचा व्यावहारिक दृष्टिकोन जेव्हा आपण कुठे काम करायला जातो तेव्हा तो दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की जे वर्गात शिकलेलं आहो त्याच्यातनं आपल्याला गुण मिळाले, पण व्यवहारात जाताना आपल्याला वेगळी स्थिती दिसते, त्याचा कुठे आपला अभ्यास होत नाही. अशी पण उदाहरणे आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण जर भगवान श्रीकृष्णाचा असा विचार केला जो त्यांनी अध्याय 15 श्लोक 3 मध्ये सांगितलेला आहे, असंग्य शस्त्रेण दृढेन क्षित्वा, यातून भगवान श्रीकृष्ण असे सांगतात की तुम्ही या गुणात्मक व्यवहारामध्ये वारंवार दोष दर्शन करा. या सतत केलेल्या दोष दर्शनातून तुमच्या गुणात्मक व्यवहाराचा जो आग्रह आहे तो निःशेष समाप्त होईल. आणि जो गुणातील असा पुरुषोत्तम आहे त्याचा साक्षात्काराला तुम्ही योग्य व्हाल. थोडक्यात, या गुणातील पुरुषोत्तमाच्या साक्षात्कारासाठी स्वतःला योग्य कसे बनवायचे असा उपदेश पुरुषोत्तम योग नावाच्या 15व्या अध्यायात केलेला आहे. 15व्या अध्यायाच्या या भागात इथे आपण थांबूया. धन्यवाद
4: श्रोते हो. आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM.
6: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, RJ शुभांगी सोबत. श्रोतेहो, शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानाची गोष्ट नसून ती समाज घडवण्याची एक पवित्र प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेला दिशा देणारे, शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गट शिक्षणाधिकारी. आज आपल्या सोबत आहेत पाचोरा तालुक्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी श्री विजय पवार सर. शिस्तबद्ध प्रशासन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी. शिक्षण क्षेत्रातील बदल, शासकीय योजना, शिक्षक विद्यार्थी नातं आणि शैक्षणिक वाटचाल यावर आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करणार आहोत. सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
7: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
6: सर, आपण गप्पा करणार आहोत आज आणि तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा नेमका प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बालपणाच्या गोड आठवणींनी सुरुवात करूया. मला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला, तसंच तुमचा शैक्षणिक प्रवास सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
7: बालपणाचा काळ जर माझा बघितला तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षातून आणि गरिबीच्या परिस्थितीतून माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. माझं शिक्षण MA BEd DEd असून माझी जी सुरुवात आहे ती मी बादली येथे महात्मा गांधी विद्यालयामध्ये माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात केली. त्या ठिकाणी मी 2 वर्ष सेवा केल्यानंतर मला जळगावमध्ये नंदिनीबाई शाळेच्या प्राथमिक विभागामध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी जवळपास 10 वर्ष मी शिक्षक म्हणून सेवा केली. शिक्षक म्हणून सेवा करत असतानाच मी स्पर्धा परीक्षेद्वारे शिक्षण विभागामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून माझी निवड त्या ठिकाणी करण्यात आली आणि मागच्या 15 वर्षापासून प्रशासनामध्ये शिक्षण विभागामध्ये मला आणखी व्यापक स्वरूपामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये मला 2013 मी मुक्ताईनगरला सर्वात आधी गट शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज बघितलं. 2014 मी जिल्हा परिषदला जनसंपर्क अधिकारी म्हणून माझा जिल्हा परिषदमधील सर्वच घटकांशी संपर्क आला. त्यानंतर भुसावळ आणि रावेरला सुद्धा जवळपास दोन्ही मिळून 5 मी गट शिक्षणाधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलं. भुसावळ रावेरमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवले आणि त्यानंतर मला जिल्हा परिषदला सुद्धा उपशिक्षणाधिकारी या पदावर काम करण्याची संधी मिळाली. आणि कोरोना काळ तो होता आणि कोरोना काळच्या अतिशय संघर्षमय परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही शिक्षण कसं चालू राहील यासाठी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले. आणि त्यानंतर आता नुकतंच मी पाचोरा या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. 3 मला जवळपास झालेले आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे.
8: तुमचं नक्कीच अभिनंदन करायला सुद्धा मला आवडेल. पण गट शिक्षणाधिकारी ही भूमिका सांभाळताना नेमकी तुम्ही आपली भूमिका कशी बदलवली त्याबद्दल सांगा ना.
7: गट शिक्षणाधिकारी ही भूमिका ही जबाबदारी आहे
8: खरं,
7: त्यासोबत संधी सुद्धा आहे. पण माझं जे आहे काम करण्याचं जे ब्रीद आहे ते असं आहे की शिक्षक आमचा मानबिंदू आणि विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू. या दृष्टिकोनातून मी काम करत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकांनी सोडवाव्यात, शिक्षकांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात अशा पद्धतीचं आम्ही कामकाज करत असतो. प्राधान्याने शिक्षकाला जिथं मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्या अडीअडचणी काय आहे, त्यांच्या समस्या काय त्या जाणून घेतल्या आणि त्यांना आपण मदत केली की साहजिकच शिक्षक प्रोत्साहित होतात आणि आणखी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे.
6: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
8: सद्यस्थिती पाहता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची जी स्थिती आहे सध्याची त्याबद्दल आपण काय सांगाल.
7: प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची जी स्थिती आहे पूर्वीपेक्षा तर शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षणाच्या संधी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. आज अगदी खेड्यापाड्यापर्यंत सगळ्या प्रकारचं शिक्षण पोहोचलेलं आहे, मग ते मराठी माध्यमाचं असेल, इंग्रजी माध्यमाचं असेल आणि फार मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी प्रवेश घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण अजूनही काही घटक असे आहेत की अतिशय गरीब वर्ग जो आहे, मजूर वर्ग जो आहे, जो काही काळासाठी ऊसतोडीसाठी किंवा वीटभट्टी कामगार म्हणून एक घटक आहे की तो त्यांच्या कामासाठी स्थलांतरित होत असतो, त्या घटकाचे प्रश्न अजून सध्या तरी ज्वलंत आहेत.
8: बरोबर.
7: त्या मानाने मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये बऱ्यापैकी आलेले आहेत.
8: वा वा छानच. पण मग गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी नेमके कुठले प्रयत्न किंवा उपक्रम राबवले जात आहेत.
7: गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं आता प्रत्येक बालकाचा आज घटनात्मक अधिकार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये शैक्षणिक परिसंवाद आयोजित केला. त्यासोबतच शिक्षकांना आम्ही वेगवेगळे मिशन आदरणीय आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवर मॅडम यांच्या संकल्पनेतून दिलेले आहेत. आज आम्ही मिशन नवोदयमध्ये नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष गायडन्स करतो. मिशन स्कॉलरशिपमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून त्यांना कशा पद्धतीने गुणवत्ता यादीमध्ये आणता येईल यासाठी आम्ही तालुक्यावर कार्यशाळा घेतल्या, केंद्रस्तरावर कार्यशाळा घेतल्या आणि नियमित मार्गदर्शन वर्ग त्यांच्यासाठी सुरू आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी कमकुवत आहेत त्यांच्यासाठी सध्या महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियान सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 2026-27 पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त व्हायला हवा यासाठी AI आधारित चाचणी घेण्याचं काम आम्ही करतोय.
8: वा छानच. पण मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेमके कुठले प्रयत्न केले जात आहेत.
7: आता आजची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये आता ग्रामीण आणि शहरी असं अंतर राहिलं नाही. माझं तरी जे निरीक्षण आहे की गरीब आणि श्रीमंत असं आता अंतर आहे. म्हणजे ग्रामीण भागातील जरी विद्यार्थी असेल आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याला सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा मिळत आहेत. पण जे ग्रामीण भागातीलच परंतु गरीब विद्यार्थी आहेत मग त्यांच्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि शासनाच्या वतीने ज्या लाभाच्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यांना मोफत गणवेश आपण देतो, त्यांना आता बूट मोजे मिळतात, त्यासोबतच त्यांना मध्यान्ह भोजन योजना आहे, त्यासोबतच त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॉलरशिप आहे. सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती असेल किंवा समाज कल्याण विभागाच्या आणि इतर बहुजन मागासवर्गाच्या शिष्यवृत्ती त्यांना कशा पद्धतीने मिळतील याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासोबतच शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी अनेक उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी आता शनिवारी आनंददायी शनिवार की त्या विद्यार्थ्यांना शाळेचं आकर्षण निर्माण व्हावं यासाठी, त्याशिवाय शाळांमध्ये बालानंद मिळावा होतोय, स्नेहसंमेलनचा उपक्रम आहे, माजी विद्यार्थी संघ आपण स्थापन केला आहे की जेणेकरून माजी विद्यार्थ्यांची आणि शाळेची जी बांधिलकी आहे त्याचा लाभ येणाऱ्या या नवीन विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यासोबतच गैरहजर राहणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आम्ही पालक भेट रजिस्टर ठेवलेलं आहे. त्यांच्या पालकांना भेटी देऊन त्या विद्यार्थ्याला नियमित शाळेमध्ये कसं आणता येईल यासाठीचा प्रयत्न आहे. नुकतंच आम्ही सकारात्मक शिस्त या विषयावर एक शिक्षण परिषद घेतली की मुलांना शाळेची भीतीसुद्धा वाटली नको पाहिजे. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीचं काहीतरी शारीरिक शिस्त किंवा मानसिक शिस्तीमुळे जे विद्यार्थी शाळेला घाबरतात तर त्यावर मात करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं एक सकारात्मक नातं निर्माण व्हावं की जेणेकरून शिक्षण सुलभ होईल यासाठी सकारात्मक शिस्त ही जी एक आम्ही शैक्षणिक परिषद घेतली ती अतिशय उपयुक्त आहे असं मला वाटतं.
8: अगदी छानच, म्हणजे सर्वांगीण विकास हे ध्येय साधत नक्कीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ज्याला आपण NEP 2020 म्हणतो त्याच्यामध्ये एक फार चांगला बदल असा आहे की आता अगदी नर्सरीपासून तर 12वीपर्यंत हे संपूर्ण 15 वर्षाचं शिक्षण जे आहे त्याला समोर ठेवून हा आराखडा तयार झालेला आहे. यापूर्वी हा जो पूर्वप्राथमिक शिक्षणाचा भाग होता त्याला इतकं महत्त्व दिलेलं नव्हतं किंवा तो इतर विभागाकडे महिला बालविकास विभागाकडे आहे अशा पद्धतीचं हे होतं. पण NEP मुळे नर्सरीपासून म्हणजे पूर्वप्राथमिक 3 वर्षाचं शिक्षण ज्याला आपण नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी म्हणतो त्यालाही 1 ते 12 शिक्षणा इतकंच महत्त्व आलेलं आहे. आणि खरं बघितलं तर एवढं 15 वर्षाचा काळ शिक्षण विभाग एक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी देत असतं आणि त्या माध्यमातून सतत चालणारी शिक्षणी प्रक्रिया आहे. त्यामुळे फार लवकर सुद्धा त्याचं मूल्यमापन करणं हे शक्य नसतं. पण तरी सुद्धा NEP च्या माध्यमातून आता विद्यार्थ्याचा अगदी नर्सरीपासून पूर्वप्राथमिकपासून तर उच्च माध्यमिकपर्यंत त्याचा संपूर्ण विकास व्हावा या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल होत आहेत आणि प्रशासनामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये सुद्धा बदल होत आहेत.
8: अगदी बरोबर. पण हे झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आपण शिक्षकांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांना सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण जे असतं ते जरुरी असतं, त्याबद्दल नेमकी कुठली पावलं उचलली जाणार आहेत?
7: शिक्षकांनी काळानुरूप अपडेट होणं ही तर फारच आवश्यक बाब आहे. अतिशय चांगला प्रश्न आपला आहे. त्यासाठी आम्ही आता नुकतंच मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतलं. अनेक NGO आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना शिक्षकांसाठी असतात. सध्या केंद्र शासनाने सुद्धा काही ऑनलाईन प्रशिक्षण शिक्षकांसाठी घेतले. त्यानंतर विनोबा ॲप सारखं एक माध्यम आहे की त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षकांना त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य हे सर्वांसमोर मांडता येतं आणि त्यांना दर महिन्याला त्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची सुद्धा योजना विनोबा ॲपमध्ये आहे. पोस्ट ऑफ द मंथ असेल किंवा त्यांना त्यांच्या व्हिडिओला लाईक्स मिळाल्यानंतर त्यांनाही आनंद होतो की आपल्याला काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपण केलेलं आहे. त्यासोबतच आम्ही शिक्षकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असतो. जसं आम्ही आता तालुका स्तर शिष्यवृत्ती कार्यशाळा घेतली, त्या माध्यमातून चांगले होतकरू जे शिक्षक आहेत की ज्यांना त्या विषयाचं ज्ञान आहे ते इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतात. आणि अशा पद्धतीने काही शिक्षक आमच्याकडे असे आहेत की ते AIचा अभ्यास करतायत आणि AIचा वापर ते त्यांच्या दैनंदिन अध्यापनामध्ये करतायत आणि भविष्यामध्ये AIचे सुद्धा प्रशिक्षण शासनामार्फत शिक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत आणि त्याचा वापर करून शिक्षक हे स्वतः या ठिकाणी सक्षम होत आहेत असं मला दिसतंय.
8: आता मी नेमका पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की डिजिटल क्षेत्रात क्रांती जी होतीये ती शिक्षणात सुद्धा अवलंबली गेली पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न कुठले केले जाणार किंवा काही योजना आहेत का त्यासाठी?
7: डिजिटल तंत्रज्ञान हे तर शिक्षणाचा आता एक अविभाज्य घटक आहे. मला आठवतं मी जेव्हा शिक्षक होतो एक 10-12 वर्षापूर्वी जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा डिजिटल क्लासरूम हा उपक्रम मी घेतलेला होता. आणि त्या माझ्या डिजिटल क्लासरूम एज्युकेशन विथ एंटरटेनमेंट या उपक्रमाला त्यावेळी शासनाचा नवोपक्रमचा सुद्धा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळालेला होता. आणि आज तर प्रत्येक शाळेमध्ये ही डिजिटल साधनं आहेत, LED TV आहेत, काही शाळांमध्ये स्मार्ट TV आहेत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा शाळांना पुरवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे मोबाईल. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी एक प्रभावी असं साधन ते झालेलं आहे. मी जे आपल्याला नुकतंच सांगितलं की निपुण ॲप जे आहे मोबाईलमध्ये, त्या ॲपच्याद्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा सरावही घेता येतो आणि विद्यार्थ्याची चाचणीही घेता येते. आणि सध्या तर विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरीसुद्धा ऑनलाईन मोबाईलद्वारे नोंदवण्याचं शासनाने सूचित केलेलं आहे. म्हणजे अगदी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही बाबीसाठी आज डिजिटल तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे.
8: खरंय खरंय. आणि विनोबा ऍप हे सुद्धा त्यातलंच एक आपण उदाहरण म्हणून देऊ शकतो की ज्यामध्ये शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं पालकांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्याला दिसतंय. तर हे झालं डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल, पण मग विद्यार्थ्यांची गळती जी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांच्या गळतीचं जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी आहे. कारण जवळपास 100% पटनोंदणी आपण करत असतो आणि आज तर परिस्थिती अशी आहे की काही शाळांना विद्यार्थी कमी होत असल्यामुळे ते अगदी पूर्वतयारी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या पटावर घेण्याचा प्रयत्न करतात.
8: बरोबर.
7: त्यामुळे गळतीचं प्रमाण कमी आहे, पण एक समस्या उपस्थितीच्या संदर्भामध्ये आहे की काही विद्यार्थी जे आहेत त्यांच्या परिस्थितीमुळे शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही. तर विद्यार्थ्यांची गळती तर शून्य व्हावी आणि उपस्थिती जास्तीत जास्त व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी शाळेमध्ये एक आनंददायी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न शाळा आणि शिक्षक करत असतात. त्याच्यामध्ये बाला उपक्रम आहे, त्याच्यामध्ये शाळा जी आहे ती बोलकी करण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे खेळ, वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये आपण घेतो की ज्याद्वारे विद्यार्थी टिकून राहतील आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढेल.
8: वा छानच. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. पालकांचा सहभाग, शाळेतील पालकांचा सहभाग याबद्दल आपण काय सांगाल?
7: शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या त्रिवेणी संगमानेच कोणत्याही बालकाचा शैक्षणिक विकास होत असतो. पालक हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पालक आणि शाळा याचा एक चांगला संबंध राहावा यासाठी अनेक उपक्रम, जसं आम्ही बाल आनंद मेळावा घेतो, या बाल आनंद मेळाव्यामध्ये त्या बालकासोबत त्याचे आई, आजोबा किंवा वडील सहभागी होतात. दुसरा, माता पालक गट बांधणी. प्रत्येक शाळेमध्ये माता पालक गट केलेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या माता पालकांच्या गटामध्ये एका मातेला लीडर माता म्हणून निवडून त्या मातेच्या माध्यमातून इतर मातांचं प्रबोधन करण्याचं काम आपण करतो. शाळांमध्ये स्नेहसंमेलन, क्रीडा सप्ताह या उपक्रमांमुळे सुद्धा पालक आणि शाळेमध्ये एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. त्यानंतर आम्ही जे महत्त्वाचे सण असतात, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, या दिवशी शाळांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कवायत घेतो आणि त्यालासुद्धा पालकांना आमंत्रित केलं जातं, पालक सभा घेतल्या जातात आणि त्या माध्यमातून पालकांचं शाळेशी जे नातं आहे ते आणखी दृढ कसं करता येईल यासाठी उपक्रम आम्ही नेहमीच घेत असतो.
8: वा छानच. तर पालकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये. जे आपण म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी शाळा हे त्याचं दुसरं घर असतं, तर नेमका योग्य शिक्षक किंवा आदर्श शिक्षक तुमच्या नजरेतून कसा असावा?
7: तसं तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श आहेत,
8: खरे,
7: पण तरी सुद्धा विद्यार्थ्याच्या भावना समजून घेऊन अगदी विद्यार्थ्याला त्याच्या पातळीवर जाऊन जो मार्गदर्शन करतो त्याला मी खरा आदर्श शिक्षक.

0: बऱ्याचशा गोष्टींमध्ये पहिल्या पाचमध्ये पाचोरा तालुका आहे किंवा राहावा असा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑनलाईन काम असतील किंवा कोणत्याही शासनाचा उपक्रम आला की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण भाग घेऊ आणि कशा पद्धतीने आपला तालुका पुढे असेल. आत्ताच मी आपल्याला सांगतो की शासनाने शिक्षकांसाठी 50 प्रकारच्या विविध स्पर्धा त्या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या. अतिशय उत्साहात आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये या स्पर्धा घेतल्या, शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरवसुद्धा केला आणि तालुका स्तरावर विजय झालेले माझे अनेक शिक्षक आज विभाग स्तरावर त्यांनी यश मिळवलं आणि राज्य स्तरावर ते आता जाणार आहेत. आमच्या तालुक्यातील एक एस के पवार हायस्कूल नगरदेवळा या ठिकाणचा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर कला उत्सवामध्ये यशस्वी झाला आणि त्याने केलेलं सादरीकरण जे आहे त्याला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालं. अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये पाचोरा तालुक्यातील शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांनी नावलौकिक मिळवावा यासाठी कामकाज आपण करत आहोत.
1: वा, खूपच सुंदर असं कार्य आहे. तर जाता जाता आपल्या जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक होऊ इच्छित आहेत, शैक्षणिक क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: जे शिक्षक आहेत किंवा ज्यांना आणखी शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी मी एक संदेश देईल की त्यांनी या चार ओळींकडे लक्ष द्यावं. शाळा आमचे मंदिर, विद्यार्थी आमचे देव, प्रार्थना आमची प्रभूला, सुखी सर्वांना ठेव.
1: क्या बात आहे, सुंदर सुंदर. शैक्षणिक क्षेत्रात आपलं भरीव कार्य असं आहे, सर्वांना मार्गदर्शन आपण करत असता, पण मला एक ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला विचारा असं वाटतं, तो जर तुम्ही या क्षेत्रात नसता तर दुसरं कुठलं क्षेत्र तुम्ही निवडलं असतं?
0: जर मी या क्षेत्रात नसतो तर आता मी गस सोसायटीच्या याच्यामध्ये सुद्धा मी संचालक म्हणून निवडून आलेलो आहे. जर मी या क्षेत्रात नसतो तर मी सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवेमध्ये अग्रेसर राहिलो.
1: अरे वा, अरे वा, सुंदर सुंदर. म्हणजे आहे समाजाचं कुठेतरी देणं लागतं आणि ते पूर्ण करण्याच्या तयारीत तुम्ही आहातच. खूप छान असं कार्य आहे सर तुमचं. तर आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमतर्फे मी आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मैत्रिणींनो, पिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 14 भागामध्ये आपण ऐकलं की सत्यनारायण गोयंका यांचे मनशांतीचे विपश्यना शिबिर होते. त्या शिबिरामध्ये अण्णांनी 10 दिवस प्रवेश घेतला आणि अण्णांसोबत लेखिका इंदुमती जोंधळे याही मनशांती विपश्यना शिबिरात सामील झाल्यात. सुरुवातीला तर लेखिकेचं मनच लागेना आणि चित्तही काही एकाग्र होईना, कारण लेखिकेच्या एवढ्या लहान वयात चंचल मनाला नियंत्रित करणं जरा अवघडच होतं. एकदा तर लेखिका समाधी अवस्थेत बसल्या असताना त्यांना काही केल्या उठताच येईना. देह अगदी दगडासारखा जड जड वाटू लागला आणि संपूर्ण संवेदनाच नाहीशी झाली. मीराताईंनी मग एक ना अनेक प्रयत्न करून पाहिलेत आणि त्यांना पूर्वस्थितीत आणलं, पण हा दिवस मात्र लेखिकेच्या चांगलाच लक्षात राहिला बरं का. आणि शेवटचे 2 दिवस लेखिकेच्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आता मात्र अगदी कसं छान छान हलकं फुलकं फुलपाखऱ्यासारखं वाटत होतं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 15 भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: मॅट्रिकला प्रथम श्रेणी मिळाली हे केवढं मोठं कौतुक झालं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला. पीयूसीच्या वर्गांना प्राध्यापक सी एन पाटील, कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक बक्तुल सर शिकवायला होते, पण महिनाभर सगळं डोक्यावरूनच जात होत. काही म्हणतं काही कळत नव्हतं. वर्गात नुसतं मक्खासारखं बसून राहायचं. वर्गातल्या मुलामुलींशीही ओळख नव्हती. बाकी बहुतेक जण औरंगाबादेमधलेच असल्यामुळे त्यांचे गट होते. मी मात्र एकटीच पडले होते. शाळेत असताना निम्म्यापेक्षा अधिक वर्ग माझ्या भोवती भोवती असायचा आणि इथं मी केवळ एकटीच. वर्गात एकटी, कॉलेजात जाताना येताना एकटी, कारण वसतिगृहाच्या बहुतेक मुली मिलिंद कॉलेजमध्ये जायच्या. वसतिगृह ते कॉलेज बसने जायचं. फारसं असं जाणं येणं माहीत नव्हतं, कारण शाळेत पायीच जाणं येणं होतं. शिवाय वसतिगृहापासून शाळा खूप जवळ होती. इथे मात्र सगळाच भाग अपरिचित. कॉलेजात जायचं म्हटलं वेळ झाली की नको नको वाटायचं. पण असं नको म्हणून नुसतं बसून थोडीच चालणार होतं. बसनी पैठण गेटला उतरायचं, तिथून कॉलेज 4 पावलांवरच. पण मला कधी एकदा वर्गात जाऊन बसते असं व्हायचं, कारण मागून पुढून कॉलेजच्या मुलामुलींचा खोळकाच खोळका असायचा. काही टार्गट पोरं वाटतील तशा कॉमेंट्स करायचे. कॉलेजच्या पायऱ्या चढायला लागलं की साडीच्या मध्ये पाय थरथर कापायला लागायचे. वाटायचं आता आपण पडणार, होणार नक्की फजिती, सगळेजण हसणार. त्या 15-20 पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी पोरं साखळी करून उभीच असायची. एखादा बोलायचा, बाकी सर्वजण फिदी फिदी हसायचे. बहुतेक ती सगळी मुलं आर्ट्स कॉमर्सचीच असावीत. सायन्सच्या मुलांना असं बाहेर थांबायला कॉमेंट्स करायला वेळ कुठे होता. बिचारे अगदी प्रामाणिकपणे वर्गात नियमित जायचे, नियमित पिरियड्सना हजर राहायचे. पिरियड्स संपले की बॅचेसप्रमाणे प्रॅक्टिकल सुरू व्हायचे. माझ्या जीवाची मात्र तगमग. कसं व्हावं आपलं, कसा शेपणार बाई एवढा सगळा अभ्यास. कळत तर काहीच नाही, कुणाला सांगणार. प्राध्यापकांशी बोलायची हिंमत नव्हती. वर्गातल्या एक एक आधुनिक पेहरावातल्या मुलं मुली, मी आपली साडीतली काकूबाई. त्यात बोलण्यात बराचसा कोल्हापुरी हेल, म्हणून मी कुणाशी फारशी बोलायचीच नाही, सगळ्यात मागे बसून नुसतं ऐकत राहायची. पण मन मात्र शाळा, ते वैभव, आपल्या स्वतःचा शालेय थाट, सर्वांची वर्गातली मी लाडकी असं होत. आणि इथे नाही बे, नाही नाही नाही, आपल्याला हे काही जमणार नाही. लाख आपल्या काकांना अण्णांना वाटत असेल सायन्स घेऊन अभ्यास करून मेडिकलला जावं, मोठं डॉक्टर व्हावं, गरिबांची सेवा करावी. पण इथं PUCs आपण किती वर्षात काढतो काय माहीत. छे छे, पण असं वर्ष वाया घालवून आपल्याला जमणार नाही. त्यापेक्षा आपण फॅकल्टीज बदलली तर. हा विचार एकदम डोक्यात चमकून गेला आणि मी प्राचार्यांच्या केबिनकडे निघाले. पण तिकडे जाण्याऐवजी सिनियर विद्यार्थी प्रॅक्टिकल करत होते त्या प्रयोगशाळेतच गेले चुकून. तिथं पाहिलं तर एक बेडूक दोघांनी ताणून ताणून धरलेला, त्याला चिमटे लावणं, पालथं पाडणं असला काहीतरी प्रकार चालू होता. बेडकाचं खाली वर खाली वर होणारं ते पांढरं पोट पाहिलं मात्र आणि मला भोवळच आली. धाडकन प्रयोगशाळेच्या दारातच कोसळले. कशाला कोरट पडली, डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार, काजवे चमकल्यासारखं व्हायला लागलं. एका शिपायांनी पाहिलं, पळत पळत आला आणि मला उठवलं, पाणी प्यायला दिलं. थोडं पाणी प्याले, तोपर्यंत हातपाय थंडगार झाले होते. माझा मला जाणवत होत हातपाय, चेहरा पांढरा फट्ट पडला होता, हाताच्या बोटातून मुंग्या येत होत्या. तशीच 4-5 मिनिट बसून राहिले. शिपायला विचारलं, प्राचार्यांची केबिन कुठे आहे? चला ताई, मी धावतो, असं म्हणत त्यांनी प्राचार्यांच्या केबिन पर्यंत नेलं. मला वाटतं त्यावेळी बहुतेक प्राचार्य शरदचंद्र देशपांडे असावेत. या या, काय काम आहे? अजून कोणी प्राध्यापक त्यांच्या समोर बसले होते. सरांनी पुन्हा विचारलं, काही अडचण आहे का आपली? कोणत्या वर्गातल्या तुम्ही? मी आपली गप्पच, शब्दच फुटे ना. अहो, काही बोलाल की नाही? सर सर, आणि मला रडूच फुटलं. कोणी काही बोललं का तुम्हाला?
4: नाही सर, मला फॅकल्टी बदलायची आहे. मला वर्गात काय शिकवतात ते काहीच समजत नाही.
5: मॅट्रिकला कोणता क्लास होता?
4: फर्स्ट क्लास.
5: वा, छान. अरे मग थोडे दिवस जाऊ द्या. ट्युशन्सला वगैरे जाता का? काय ट्युशन्स वगैरे? काही नाही. हे बघा, ट्युशन्समध्ये महत्वाच्या विषयांचा अभ्यास होईल, मग आपोआप सगळं समजायला गेल. घाबरू नका, फॅकल्टी बदलायची अशी घाई करू नका.
4: ट्युशन्स? आम्ही शाळेत असताना ट्युशन्स वगैरे तर माहीतच नव्हत्या. पण ट्युशन्स कोण लावतो? अगदी ढ ढ पोरं, ज्यांना काही म्हणजे काहीच येत नाही, अशी मुलं मुली ट्युशन्स लावतात. आणि दुसरं म्हणजे अतिश्रीमंत मुली किंवा मुलं, ते तरी ट्युशन्स लावतात. त्यांच्या घरी जाऊन मास्तर शिकवतात. मग आपण कशात बसतो? पहिल्या वर्गातच, कारण आपल्याला काहीच येत नाही, समजत नाही. पण हे मानायला मन तयारच नव्हतं. समजा जरी ठरवलं ट्युशन्सला जायचं, तर इथे पैसे कुणाजवळ होते? कोण देणार होतं फी? राहणं, वह्या, पुस्तकांचा खर्च वसतिगृह करत होतं. वरचे लागणारे थोडेफार पैसे अण्णासाहेब किंवा काका पाठवत होते. एकूण आपल्याला हे सायन्स न झेपणारं न परवडणारं होतं हे माझ्या मनाने पक्क केलं होतं आणि ते बरोबर असावं असं माझं मत होतं. प्राचार्यांच्या समोरच बसलेल्या प्राध्यापकांनीही समजूत घातली. ऐका माझं, पहिले थोडे दिवस असाच त्रास होत असतो पण नंतर हळूहळू सगळं समजायला लागेल. पण छे, माझ्या मनाने पक्का निश्चय केला होता आपल्याला सायन्स झेपणार नाही. प्रॅक्टिकल तर मुळीच होणार नाही. पुढे चालून समजा आपण मेडिकलला गेलोच तर काही खैर नाही बाई. ताणलेला बेडूक पाहून जिथं आपल्याला चक्कर येते तिथे एक एक मानवी देह, अपघात, अनेक रोग, मृतदेह, छे छे छे छे छे, आपलं हे काम नाहीच. आपल्याला हे मुळीच झेपणार नाही. आपला असा भित्रा स्वभाव कसं निभावणार आपलं? छात्रालयाच्या बंदिस्त जगात राहायची सवय झालेली, तारा राणीच्या फक्त मुलींच्या शाळेत शालेय शिक्षण झालेली मी आता एकदम उघड्या अफाट बेछूट जगात एकाकी अगदी असहाय्य झाल्यासारखी झाले होते. वसतिगृहातली एक एक धीट बेफाम वागणाऱ्या पोरी मी पाहत होते. कॉलेजमधल्या आर्ट्स कॉमर्सच्या मुलीही सतत घोळक्या घोळक्यांनी वर्ग न करता बाहेरच हिंडणाऱ्या पाहून चकित होत होते. वसतिगृहाच्या ताईंना सांगितलं, त्यांनीही समजूत काढली. पण मनाचा हिय्या पक्का होता सायन्स बदलून आर्ट्सला जायचं. एक अर्ज लिहिला, पालक म्हणून ताईंची सही घेतली आणि कॉलेजच्या प्राचार्यांना दिला. ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे तर कोण काय करणार. आणि मला प्राचार्यांनी एका क्षणात अर्जावर सही करून दिली आणि आर्ट्स फॅकल्टीला जायला सांगितलं. त्यावर तसं त्यांनी लिहूनही दिलं. मन आनंदाने उड्या मारत होतं. आता मला मनासारखं समजेल, उमजेल, असाच अभ्यास असेल. इकडे मुलीही खूप मोकळ्या स्वभावाच्या हसून खेळून राहणाऱ्या होत्या. इथेच मला खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. संध्या सुळेकर, चित्रा देशपांडे, सुमेधा तालिकोटे, लतिका वांगीकर, ज्या पुढे माझ्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. एके दिवशी वर्गात कुमारी एल एस कुलकर्णी मॅडम आल्या आणि त्यांनी एनसीसीचं महत्व किती आणि कसं आवश्यक आहे ते सांगितलं. माझ्या मनात शाळेपासूनचीच अतृप्त इच्छा होती की आपण एनसीसीत प्रवेश घ्यावा, छान युनिफॉर्म घालावा, छातीवर लांबलचक बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग लावावी, खाड खाड बूट वाजवत अखंड चालत राहावं. शाळेत असताना अशा मुलींच्या तुकड्या मी पाहिलेल्या होत्या. दोन तीन मुलींची आरडी परेडसाठी दिल्लीला निवड झालेली होती आणि मी एकदम वर्गात उभी राहिले. मॅडम मॅडम, मला एनसीसीत प्रवेश घ्यायचा आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं आणि नंतर भेटा म्हणून सांगितलं. एनसीसीचा मला अजून एक फायदा होणार होता. मनातली जी भीती होती, कॉलेजचं वातावरण पाहिलं, मुलांचा खोळका पाहिला की जी भीती मला वाटायची ती एनसीसीमुळे कमी होईल आणि आपोआपच अंगी थीटपणा येईल असं मला वाटत होतं. आणि ते खरं ठरलं. इतकी भित्री घाबरणारी मी एनसीसीचा गणवेश अंगावर चढवला की कोल्हापूरची जगदंबा अंबाबाईचा जोश अंगात यायचा माझ्या. ज्या कॉलेजच्या पायऱ्यांवरून मी काही महिन्यांपूर्वी भीत भीत चालत होते त्याच जागेवरून ताठ मानेनं खाड खाड बुटांचा आवाज करत चालायला लागले. माझा गणवेशही इतका व्यवस्थित आणि इतका अपटुडेट असायचा की मॅडम म्हणायच्या, काय जाधव, इतक्या लवकर इतका व्यवस्थितपणा कुठे शिकलात? शाळेत असतानाही एनसीसीला होतात का काय? माझे बूटही पॉलिश केलेले चक्कास चमकत असायचे. कॅपचा बिल्ला, कमरेच्या बेल्टचा पितळी बिल्ला उन्हात आरशासारखा चमकायचा. बुटांच्या टोमध्ये चेहरा दिसावा असं शाळेचे एनसीसीचे शिक्षक सांगताना मी ऐकलं होतं. तसं मी आरशासारखं चमचमीत पॉलिश करायची माझ्या बुटांना. खरं सांगू,
3: आवडीचं क्षेत्र मिळालं ना की माणूस कोणतंही कितीही अवघड काम काही वेळातच संपवतो. आता मी कला शाखेकडे पूर्ण रमले होते. कोल्हापूरला काकांना, वर्ध्याला, अण्णांना कळवून टाकलं की मी विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतलाय. खरे तर दोघही नाराज झाले, पण इलाज नव्हता. मी क्षणाक्षणाने त्यावेळी मरत होते, कुढत होते. असं कुढणं, असं अपराध्यासारखं न समजता अर्थही जगणं माझ्या स्वभावातच नव्हतं. जी मुलं कॉमेंट्स करायची त्यांच्याकडे आता जरबेनं डोळ्यांना डोळे भिडवून पाहू शकत होते. एनसीसीच्या गणवेशानं हा बदल माझ्यात घडवून आणला होता. पायऱ्यांवरून जायला लागले की पोरं आता आपोआप बाजूला सरकत होती. बाप रे, क्या बूट है, क्या चाल है. मी वळून त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं की मुलं गायब. आता कोणी फारसं कॉमेंट्सही करत नव्हतं. आजच्या मानानं आमच्या वेळी मुलं बरीच, म्हणजे बरीच सोबर होती. घाणेरडी वृत्ती नव्हती, फक्त टवाळकीचा सूर. त्रास द्यायचा, थोडीशी मजा मारायची, चिडल्यावर अजून चिडवायचं. टार्गटपणाच अधिक होता, पण नंतर तोही माझ्या बाबतीत कमी झाला. मी पार स्वतःला बदलूनच घेतलं होतं. भित्री शामळू इंदू गायब झाली होती, आणि त्या ठिकाणी धीट ताठ मानेनं जगणारी इंदू तयार झाली होती.
1: इंदुमती जोंदळलेखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 15वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
6: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.
7: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजेच व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे, म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून मनासारखे वागणे म्हणजेच अनुभूती। त्यामुळे कोण्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही। राम।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. आज 20 जुलै हा दिवस जागतिक इतिहासात अशक्य ते शक्य करून दाखवणारा आणि बुद्धीचा कस पाहणारा दिवस म्हणून सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. मानवाचं चंद्रावर पहिलं पाऊल 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेच्या अपोलो 11 मोहिमेतले अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि इतिहास रचला. मानवाच्या बुद्धीने आणि विज्ञानाने मिळवलेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जातो. जागतिक बुद्धिबळ दिन 1924 मध्ये आजच्याच दिवशी पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती. बुद्धी, संयम आणि अचूक रणनीतीचा खेळ असलेल्या बुद्धिबळाचा गौरव आज जगभर केला जातो. आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातल्या एका महानायकांची जयंती आणि एका दिग्गज अष्टपैलू अभिनेत्याचा वाढदिवस आहे. राजेंद्र कुमार, 60च्या दशकातील बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जुबली कुमार, ज्यांच्या चित्रपटांची गाणी आणि अभिनय आजही लोकांच्या मनावर राज्य करतात, आज त्यांची जयंती आहे. नसिरुद्दीन शहा, भारतीय चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनयाचं जिवंत विद्यापीठ मानले जाणारे अत्यंत प्रतिभावान आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते, त्यांचा आज वाढदिवस. आजच्या दिवशी मार्शल आर्ट्सच्या विश्वातील एका वादळाचा अंत झाला होता. ब्रुस ली, जगातील सर्वात प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट, तत्वज्ञ आणि हॉलिवूड अभिनेते, आपल्या चित्ताकर्षक वेगाने आणि कुंगफू कलेने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. 1973 मध्ये आजच्याच दिवशी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं रहस्यमय निधन झालं. माणसाचं हे एक लहानसं पाऊल संपूर्ण मानवजातीसाठी एक खूप मोठी झेप आहे. आज नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल ठेवताना उच्चारलेला जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी विचार आणि आजची बोधकथा. 20 जुलै 1969 रोजी जेव्हा अपोलो 11 लँडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोचले होते तेव्हा अचानक कम्प्युटरमध्ये काही त्रुटी दिसू लागल्या. नील आर्मस्ट्रॉंग यांनी आणि त्यांचा सहकारी बज ऑल्ड्रिन यांनी पाहिलं की ज्या ठिकाणी लँडर उतरणार होते तिथं मोठमोठे दगड आणि खड्डे होते. तिथे उतरणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देणं होतं. ह्युस्टनमधील कंट्रोल रूममध्ये सर्वांचे श्वास रोखले गेले होते. लँडरमधील इंधन म्हणजे फ्युल झपाट्यानं संपत चाललं होतं. कॉम्प्युटर अलार्म सतत वाजत होता. शास्त्रज्ञांनी सांगितलं की लँडर उतरवण्यासाठी आता फक्त 60 सेकंदाचं इंधन शिल्लक आहे. जर यावेळेत लँडर उतरलं नाही तर ही मोहीम अयशस्वी होणार होती आणि अंतराळवीरांचा मृत्यूसुद्धा निश्चित होता. अशा अत्यंत तणावाच्या परिस्थितीत नील आर्मस्ट्रॉंग यांनी संयम गमावला नाही. त्यांनी कॉम्प्युटर ऑटो पायलट मोड बंद केला आणि स्वतः हाताने म्हणजे मॅन्युअली कंट्रोल लँडर चालवायला सुरुवात केली. त्यांनी अतिशय शांत डोक्याने लँडर सुरक्षित जागी नेलं. जेव्हा लँडर चंद्रावरून सुखरूप उतरलं तेव्हा त्यात फक्त 30 सेकंदाचं इंधन शिल्लक होतं. आर्मस्ट्रॉंग यांनी रेडिओवरून संदेश पाठवला, द इगल हॅज लँडेड, आणि संपूर्ण जगात आनंदाची लाट पसरली. श्रोते हो, आयुष्यात सुद्धा अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ असतो तेव्हाच सर्वात मोठे संकट किंवा तणाव समोर येतो. अशावेळी जर तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं आणि संयमाने शेवटचा प्रयत्न केला तर अशक्य वाटणारे ध्येयसुद्धा तुम्ही साध्य करू शकता. आज 20 जुलैचा हा दिवस आपल्याला चंद्रावरील मोहिमेतून विज्ञानाची ताकद आणि ब्रुस ली यांच्याकडून कडक शिस्तीची प्रेरणा देतो. जर माणसाने ठरवलं तर तो चंद्रावर पोचू शकतो, मग आपण आपल्या आयुष्यातील लहान सहान अडचणींवर मात का करू शकत नाही? दिवसाला किंवा वाराला दोष देण्यापेक्षा आजच्या दिवसातील संधींचा पुरेपूर फायदा उठवा, कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची ही रसाळ आणि प्रभावी निरूपणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरोखर धन्य होत.
1: 20 जुलै श्रीराम समर्थ. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्याची कर्तव्य नाही उरले जाण. देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दया घन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्यावेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याचे नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयाशी नाही देऊ थारा, दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागू तुझे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थीचा जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्यावाचून जसा मासा चळमतो, तसे नामाशिवाय भावे मन. एक मानवी आज्ञाप्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या अटाअटी नाही देह करू कष्टी. रामावाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा रामसखा, भय चिंता दुःख नाही देखा. रामसेवे पडते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरोसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेवीचा विश्वास, काजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वाढता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही यावाचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी भावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाणं. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेवीला हृदय, त्याला राम नाही राहिला दूर. नामाविणन मानावे हित, त्यानेच जोडेल भगवंत. नाही करू देहाचा कंटाळा, राम ठेवील त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामावाचून न ठेवा तुझा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव. देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेणे मिळेल मनास समाधान. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, वेलवर्गीय भाजीपाल्याचं एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा जो वेलवर्गीय भाजीपाला आहे, याच्यामध्ये भोपळा आहे, कारली आहे, काकडी आहे, दोडका आहे, किंवा याशिवाय आणखी काही वेलवर्गीय भाजीपाला जो आहे, तो वेगवेगळ्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. आणि या पिकांवर उत्पादनामध्ये अडसर करणारे अनेक रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव होतो. त्यात महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर फळमाशी एक महत्त्वाची कीड आहे. या किडीची मादीमाशी लहान फळाच्या सालीत अंडी घालते आणि फळमाशी जी असते ती नेहमीच्या माशीपेक्षा थोडी लहान असते. फळाच्या सालीत घातलेल्या अंड्यातून ती 3 ते 5 दिवसात अळी बाहेर येते आणि या माशीची जी अळी आहे ही फळातील गर खाते, त्यामुळे फळ जे आहेत ते सडतात किंवा अकाली गळून पडतात. फळांचा आकार बदलतो आणि फळमाशी जी आहे वेलवर्गीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जवळपास 15% घट आणू शकते. त्याकरता अशा प्रकारचं फळमाशीचा आपल्याला कुठं प्रादुर्भाव आढळला तर शेतामध्ये फळमाशीसाठीचे जे फेरोमोन सापळे असतात ते प्रति एकरी 10 या प्रमाणात वापरायला पाहिजे. याशिवाय दशपर्णी अर्क आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे याची आपण फवारणी करायला पाहिजे. रासायनिक औषधाची आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. वापरताना रासायनिक कीटकनाशकं जर वापरायची झाली तर मॅलॅथिऑन 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा कारबारील 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आवश्यकता असेल, फळमाशीचंच खरं आपल्याकडे जर प्रादुर्भाव असेल तर आपण फवारणी करायला पाहिजे, अन्यथा आपण रसायनाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. की लाल भुंगेरे जे आहेत ते सुद्धा वेलवर्गीय भाजीपाल्यावर दिसतात. तर लाल भुंगेरे त्याच्यामध्ये आपल्याला वेलावर याचा प्रादुर्भाव दिसतो. या भुंगेऱ्यामुळे वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये जीवाणूजन्य मर या रोगाचीसुद्धा लागण होऊ शकते. तर याकरता ज्वारीसारखं जे पीक आहे ते सापळा पीक म्हणून जर वेलवर्गीय भाजीपाल्यात लावलं आपण बांधाच्या कडेला तर त्याचा फायदा होतो. या किडीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा प्रादुर्भाव जास्त तीव्र असेल तर कारबारील हे जे कीटकनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण आवश्यकतेनुसार फवारणी करायला पाहिजे. जसं आपण विचार केला की महत्त्वाचं जे आहेत किडी, तसं वेलवर्गीय भाजीपाल्यांवर महत्त्वाचे जे रोगसुद्धा येतात त्याच्यामध्ये केवडा हा एक महत्त्वाचा रोग आहे. तर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात, नंतर पानाचे देठ जे आहेत ते बाळ्या आणि फांद्या याच्यावरसुद्धा प्रसार होतो. नंतर हे ठिपके पिवळसर तपकिरी होऊन पानाची गळ होते. तर केवडा हा रोगाचीही लक्षणं आहेत असं आपण समजू शकतो. याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जो असतो ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जमिनीमध्ये जर योग्य ओल असताना जर फवारणी केलं तर चांगलं असतं. वनस्पतीजन्य अर्कामध्ये दशपर्णी आहे किंवा 5% निंबोळी अर्क आहे किंवा सीताफळाचा अर्क आहे याची आपणसुद्धा प्रतिबंधात्मक फवारणी करू शकतो. रासायनिक बुरशीनाशकं जी आपण वापरायची झाल्यास त्यामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅनकोझेप हे जे मिश्र बुरशीनाशक आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा सायमोक्झिल अधिक मॅनकोझेप या नावाचं जे बुरशीनाशक आहे मिश्र बुरशीनाशक ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याच्यातून फवारणी करायला पाहिजे. भुरी हा एक महत्त्वाचा रोग आहे. साधारणतः जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून याची लागवड होते आणि बऱ्याच भाजीपाल्यात हा दिसतो. तर भुरीचा जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचं जर प्रादुर्भाव वाढत असेल तर पेनकोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन मिळते. याच्याशिवाय वेलवर्गीय भाजीपाल्यावर करपा नावाचा एक महत्त्वाचा रोग दिसतो, त्याच्यामुळे काळसर ठिपके जे आहेत पानावर दिसतात, फळावरसुद्धा लांबट काळसर डाग आढळून येतात आणि फळाची प्रत खाला होते. याच्याकरता एकतर कार्बनडायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा प्रॉबिनेप 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन किंवा डायफेन कोनॅझोल 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर फवारणी केली कोणत्याही एका बुरशीनाशकाची तर आपल्याला व्यवस्थापन मिळू शकतं. याच्याशिवाय सूत्रकृमीचासुद्धा काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो. तर सूत्रकृमी जे आहेत ते वेलाच्या मुळामध्ये शिरून जे अन्नरस शोधतात त्यामुळे मुळावर गाठी येतात. तर शेतामध्ये निंबोळी पेंडीचा जर वापर केला 200 किलो प्रति एकर तर याचा प्रतिबंध होऊ शकतो. याच्याशिवाय आपण जर ह्या प्रतिबंधात्मक उपयोजना केल्या आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला विशेषतः कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक उपाययोजना करता येतात. तर शासनाच्या मार्गदर्शनाखालीच रसायने वापरावीत आणि आपल्या भाजीपाल्याचं, विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्याचं कीड आणि महत्त्वाच्या रोगांपासून संरक्षण करावं असा संदेश आपण घेतला पाहिजे आणि आपला फायदा करून घेतला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो, वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात, यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे. तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका. दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा. महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे. ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा. आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे. मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यूहुनी पर जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा सांडोनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशी चिटाकुनी जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी शस्त्रेन चिरती ह्यास ह्यास अग्नी न जाळितो पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी चिरवे जाळवे ना हा भिजवे बाळवे हिना स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन न देखुये न चिंतुये बोलिला निर्विकार हा जानुनी ह्या परी आत्मा शोक योग्य नसे तुझ अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतीक्षणी तरी तुझ कोठे येथे नसे शोकास कारण जन्मता निश्चये मृत्यू मरता जन्म निश्चये म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको भूतांचे मूळ अव्यक्ती मध्यतो व्यक्त भासतो पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामध्ये शोक कायसा आश्चर्य जो साच ही ह्यास देखे आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी आश्चर्य जो वर्णन ते ही ऐके ऐके तरी शून्यची जाणण्याचे वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा म्हणून भूत मात्री तू नको शोक करू कधी स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य डगने तुझ धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुणिया स्वये अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी मानवंतास दुष्कीर्ती मरणाहूनिया गळी भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी असुनी मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ म्हणूनी अर्जुना ऊठ युद्धास दृढ निश्चये हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझ सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत ही जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते निश्चयावीन बुद्धीचे फाटे ते संपतीचिना अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी ती निश्चय न लाभूनी समाधीत नवे स्थिर तिन्ही गुणवदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडु नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध सर्वत्र भले पाणी तेव्हा आडात अर्थ जो विज्ञानी ब्रह्म विद्यास सर्व वेदांत अर्थ तो कर्मातची तुझा भाग तो फळांत नसो कधी नको कर्म फळी हे तू अकर्मी वासना नको फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊनी योग युक्त करी कर्मे योग सार समत्वची समत्व बुद्धि ही थोर कर्मती हुनी ही नची बुद्धीचा आसरा घेतु मागती फळ दीनते येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत दुष्कृत समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत लंघुनी बुद्धी जाईल जेव्हा हा मोह कर्दम आले येईल जे कानी तेव्हा जिरविशील तू श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभुनी निश्चय स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडो निजो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढो नि संपूर्ण विषयातु नि इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करित असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेति खेचू निवेगाने इंद्रिये दांडगीची की त्यासु रोधो नियुक्तीने रहावे मतपरायण इंद्रिये जिंकिली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातू निफुटे काम क्रोध कामांत ठेविला क्रोधातू निजडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धी नाश म्हणजे आत्मनाशची रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडूनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणूनी न मिळे शांती शांती विन कसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वार्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये ज्याने विषयातूनी सर्वथा ओढो निघेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती न भंग पावे भरता हि नित्य समुद्र घेतो जिरवूनि पाणी जाती तसे ज्यात जिरूनि भोग तो पावला शांतीन भोग लुब्ध सोडुनी कामना सर्व फिरे होवुनी निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांतिरूपची अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मेळवी. अध्याय दुसरा समाप्त.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ग्रामगीता चिंतन भाग 47. या भागात वंदने महाराज दानाचे महत्व सांगत असताना धन दान देखील महत्वाचे आहे. तीन दान जर जीवनात साध्य होतील तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तन पवित्र सेवा करे, धन पवित्र कर दान, मन पवित्र सुमिरन करे, त्रिविध होत कल्याण. देशाचं काम करणारा देशभक्त जरी असेल तरी त्यालाही या तीन दृष्टीने अंतकरण पवित्र ठेवावं लागेल. तेव्हा धन दानाने लयाला जाणारा धर्म सुद्धा थांबू शकतो. एका वचनात त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, धर्म लयाला जातो म्हणून राम कृष्ण हरी आला सगळ्या जनतेशी बोला. अध्यात्माचे केंद्र असे हे संत महंत बघता वदताती दानाचे अति महत्व येथे पाप ताप ही जाती अखंड दानी अखंड यात्री मिळताती तुकड्याला सगळ्या जनतेशी बोला. आणि म्हणून धनदानाबरोबर श्रमदान देखील तेवढेच महत्वाचे आहे. श्रमदानाचे महत्व सांगताना वंदनीय महाराज लिहितात, आमच्या मुलांनी केलेले श्रमदान आपणाला आवडलेच असेल हे वाचून काही लिहाव्याशी वाटले. हे बघा, मुलांचा बाल स्वभाव असाच असतो, त्यांना जिकडे लावले तिकडे त्यांचे लक्ष तीव्रतेने लागते, पण शेवटी त्याचे महत्व त्यांना सातत्याने कळेल असे झाल्याशिवाय त्याचा परिणाम व फलश्रुती काही निघणार नाही. ज्ञानदान हे पुण्यप्रद दान आहे. त्याचे सिद्धांत ग्रामगीता ग्रंथात शैक्षणिक क्षेत्रासाठी लिहितात, कोणी म्हणती जातची मूर्ख मुले कैसे निगतील चला, काही जाती मुळातची देख हुशार असती शिक्षणी. ही कल्पनाही चूक असे, भेद मुळा माझी नसे तो परंपरा गुणे भासे वातावरणाच्या योगे. एकाचा बाप न्यायाधिकारी, काका करतो प्रोफेसरी, मामा कथा कीर्तन करी मग तो हुशार कान होई. भोवती बुद्धिवंतांचा मेळावा, खावया सत्वशील मेवा, घरी दारी सहवास बरवा त्याची उन्नती सहजची. बाप गुराखी आणतो मुळी, चुलता विकतो बांगड्या चोडी, मामा सरकारी नोकरी सांभाळी, परितो शिपाई चपरासी. खावयासी कडणा कोंडा, संगतीस ढोरांचा तांडा, परितो अभ्यासे पुढे जाय थोडा थोडा, तरी कौतुक का न करावे, त्याला सहवास उत्तम द्यावा, दर्जा जीवनाचा वाढवावा, त्याने समाज होईल नवा, ज्ञानवंतांचा निर्माण. हे होण्यास पाहिजे शिक्षण, शिक्षणाशिवाय व्यर्थची भाषण, हे कळेल तेव्हाची जन सुशिक्षित होतील. नाही तरी पूर्वजांनी मूर्खपण केले, ते मुला बाळाच भोगणे आले, लवकरी सुधारेना एकदा चुकले, दोष चाले कुडी साऱ्या. घराण्यात एकाने पाप करावे, पिढी जात पुढेही तेची भोगावे, ऐसे चालू आहे हे स्वभावे लोका माझे. मागील कलंक धुण्यासाठी पुढे घडावे पुण्य गाठी, तरीच सुटते बदनामी पाठी लागलेली सारी. एकाने सद्गुण आचरिले, नाव त्याचे दिगंतरी गेले, पुढे पुत्र वांढाळ झाले तरी कीर्ती मुरेना. खपती सारे मागील नावे, जो तो म्हणे वडिलास बघावे, कीर्तिवंत झाले पूर्वज बरवे घराण्या माझी. परी त्याहुनी घडले पाप अधिक, नावाचा वाजा झाला आणिक, मग न विचारी मागील कौतुक काय झाले कोणीही. चाले तीच परंपरा, जोवरी विशेष न घडे पुत्र पौत्रा, ऐशीच आहे नामयात्रा इह लोकीची. एक 21 कुडे उद्धरितो, एक 42 कुडे बदनाम करतो, सारांश विशेष घडल्यावरीच होतो पालट नावा. रावण पवित्र ब्रह्म कुडीचा, राक्षस ठरे वंशची त्याचा, विश्वामित्र राजर्षीचा ब्रह्मर्षी होई विशेषत्वे. ऐसा विशेष कृतीचा महिमा जाणोनी करावे परिश्रमा, उद्धरावे आपुल्या कुळा ग्रामा, शिक्षण देवोनी नेटाने. गोर गरिबांची मुले असती, ज्याशी नाही शिक्षणाची शक्ती, त्याशी सरकार वा जनपदा हाती देवोनी शिक्षण पुरवावे. असतील भिकाऱ्यांची मुले, शिक्षण देवोनी करावे चांगले, पुण्य लाभेल पांग फेडले त्यांचे म्हणूनी गावाशी. असोत गरीब किंवा धनिक, मुलास विद्या शिकवाव्या अनेक, गावाने संपत्ती पुरवावी अधिक याच मार्गी. यातची वेचावे खूप धन, करावे पूर्वजांची या नावाने दान, विद्यालये झाली या पवित्र संपन्न, गाव होईल स्वर्गपुरी, आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल गावंढळपण, टिकाऊ परिवर्तन याच मार्गे, विद्या मोले ऐसे चढता, येईल भाग्य गावाचे हाता, तुकड्या दास म्हणे तत्वता, विसरू नका हा मूळ मंत्र। आणि या भागाचा शेवट करत असताना पूज्य साने गुरुजी सारे गुरुजींनी शैक्षणिक क्षेत्रातून जी अपेक्षा केली त्याचंही चिंतन वंदने राष्ट्रांत श्री तुकडोजी महाराजांनी या विषयाच्या या भागाच्या शेवटी मोठं सुंदर तऱ्हेनं केलं आहे। साने गुरुजी लिहितात, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, ती पवित्र आहेत आणि पवित्रच राहिली पाहिजेत। त्यांना गरिबी श्रीमंतीच्या वादळाची झड, पंत पक्षांचा वारा, अनितीची जडमट नाही लागू देता कामा, तरच इथं देवाचं राज्य येईल, देशाचा उज्ज्वल भविष्यकाल त्यांच्या रूपानेच साकार होईल। एरवी मुलगा असो की मुलगी असो, जेव्हा जन्माला येतात तेव्हा कुठेही त्यांच्या शरीरावर असा काही शिक्का नसतो की हा अमुक जातीचा आहे, हा वेशणी आहे, हा व्यभिचारी आहे, हा सत्यवादी आहे, हे सगळे संस्कार शेवटी याच ठिकाणी घडतात। आणि म्हणून त्या संस्कार संवर्धनाचं जे महत्वाचं क्षेत्र आहे ते आहे शैक्षणिक क्षेत्र। शैक्षणिक क्षेत्रामध्येच सर्वाधिक आणि अगदी लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत मुलं मुली घडवता येतात, ही अपेक्षा या देशाच्या विचारवंतांनी जाणत्या मंडळींनी आणि केली आहे। आणि त्याचं चिंतन त्याचा विचार मागील इतिहासाचा विचार लक्षात घेऊन पुढच्या भावी काळासाठी भविष्य काळासाठी वर्तमानात असलेले सगळे विचारवंत जाणते लोक यांनी याचं चिंतन करून गावागावात याची निर्मिती केल्या जावी। ज्या काळामध्ये असे विद्यालय शाळा नव्हते, महाविद्यालय नव्हते, त्याही काळात शांती निकेतन या नावानी किंवा तेही वातावरण नसताना अगदी पुरातन कालामध्ये या देशाचे ऋषी मुनी जे जंगलात राहून

0: चालत आलेली आहे. सज्जनगडावर जे विद्यार्जनाचं काम आध्यात्मिक भूमिकेतून समर्थ रामदास स्वामींनी केलं, या सगळ्या गोष्टीची आजच्या काळामध्ये नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून तसा विचार समाजामध्ये गावागावात व्हावा ही अपेक्षा ग्रामगीता ग्रंथातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केली आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी ग्रामगीता ग्रंथात स्वतंत्र 3 अध्याय लिहून टाकलेले आहेत. त्यापैकी दुसरा अध्याय, त्याचं नाव आहे धर्माध्ययन. ख्रिश्चन धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बुद्ध धर्म यालाच वंदनीय राष्ट्रसंतांनी धर्म म्हटलेलं नाही आहे. त्या माध्यमातून मानव धर्माचे संस्कार शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या मुलामुलींच्या अंतकरणावर कोरल्या जावेत अशी त्यांनी अपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा भाग आपण समाप्त करत असताना याचं चिंतन निश्चित करू अशी अपेक्षा.
1: आप सुन रहे हैं.

0: स्वामी विवेकानंद का ज्ञान सागर जैसा असीम था। ऐसा कोई विषय नहीं जिसके बारे में हमें उनके विचार नहीं मिले हों, और ये सभी विचार मौलिक थे।
1: वे हमें विश्व इतिहास से परिचित कराते हैं, पर लगता नहीं कि हम किसी इतिहास की कक्षा में बैठे हुए हैं। रोचक उदाहरणों और कहानियों के साथ वे हमें देश विदेश के प्राचीन इतिहास के समक्ष ले जाते हैं। आइए उनसे सभ्यता का इतिहास सुनते हैं।
2: ये यूरोप क्या है? क्यों एशिया, अफ्रीका और अमेरिका के काले, भूरे, पीले और लाल निवासी यूरोप निवासियों के पैरों पर गिरते हैं? क्यों कलयुग में यूरोप निवासी ही एकमात्र शासन करता है? इस यूरोप को समझने के लिए हमें पाश्चात्य महानता तथा गौरव के केंद्र फ्रांस की ओर जाना होगा। इस समय पृथ्वी का आधिपत्य यूरोप के हाथ में है और यूरोप का महाकेंद्र पेरिस है। पाश्चात्य सभ्यता, रीति नीति, प्रकाश अंधकार, अच्छा बुरा, सब की अंतिम परिपुष्टि का भाव इसी पेरिस नगरी में प्रादुर्भूत होता है। ये पेरिस नगरी एक महासमुद्र है। मणि, मोती, मूंगा आदि भी यहां यथेष्ट हैं, और साथ ही मगर, घड़ियाल भी बहुत हैं। ये फ्रांस ही यूरोप का धर्म क्षेत्र है। चीन के कुछ अंशों को छोड़कर इतना सुंदर स्थान और कहीं नहीं है, ना तो बहुत गर्म और ना तो बहुत ठंडा, बहुत उपजाऊ। ना यहां अधिक पानी बरसता है और ना कम पानी बरसने की भी शिकायत है। वो निर्मल आकाश, मीठी धूप, वनस्थली की शोभा, छोटे छोटे पहाड़, एल्म और ओक प्रभृति पेड़ों का बाहुल्य, छोटी छोटी नदियां, छोटे छोटे झरने, पृथ्वी तल पर और कहां है? जल का वो रूप, स्थल की वो मोहकता, वायु की वो उन्मत्तता, आकाश का वो आनंद और कहां मिलेगा? प्रकृति सुंदर है, मनुष्य भी सौंदर्य प्रिय है। बूढ़े, बच्चे, स्त्री पुरुष, धनी दरिद्र, उनका घर द्वार, खेत मैदान आदि सभी साफ सुथरे और बना चुनाकर सुंदर किए हुए रहते हैं। सिर्फ जापान को छोड़कर यह भाव और कहीं नहीं है। वो इंद्रपुरी के ग्रह, अट्टालिकाओं का समूह, नंदन वन के सदृश उद्यान, उपवन, झाड़ियां और कृषकों के खेत, सभी में एक रूप, एक सुंदर छटा देखने का प्रयत्न, और वो अपने इस प्रयत्न में सफल भी हुए हैं। ये फ्रांस प्राचीन समय से गॉल, रोम, फ्रांक आदि जातियों की संघर्ष भूमि रहा है। इसी फ्रांक जाति ने रोमन साम्राज्य का नाश करने के बाद यूरोप में आधिपत्य जमाया। इसके बाद बादशाह शार्लेमेगने ने यूरोप में ईसाई धर्म का तलवार के बल पर प्रचार किया। इसी फ्रांक जाति के द्वारा ही एशिया को यूरोप का परिचय हुआ। इसलिए आज भी हम यूरोप वासियों को फ्रांकी, फिरंगी, फ्लांकी, फिलिंग आदि नामों से संबोधित करते रहते हैं।
0: स्वामी जी इतिहास के इस धारा प्रवाह में श्रोताओं को बहाकर ले जाते थे। लोग घंटों मंत्रमुग्ध होकर सुनते थे, क्योंकि उनका बोलना उबाऊ न होकर बड़ा नाटकीय होता था।
2: पाश्चात्य सभ्यता का आदि केंद्र प्राचीन यूनान डूब गया। रोम के चक्रवर्ती राजा बर्बरों के आक्रमण तरंग में बह गए। यूरोप का प्रकाश बुझ गया। इधर एशिया में भी एक बर्बर जाति का प्रादुर्भाव हुआ, जिसे अरब कहते हैं। वो अरब तरंग बड़े वेग से पृथ्वी को आच्छादित करने लगी। महाबली पारसी जाति अरबों के पैरों के नीचे दब गई। उसे मुस्लिम धर्म ग्रहण करना पड़ा, किंतु उसके प्रभाव से मुस्लिम धर्म ने एक दूसरा ही रूप धारण किया। वो अरबी धर्म पारसी सभ्यता में सम्मिलित हो गया। अरबों की तलवार के साथ पारसी सभ्यता धीरे धीरे फैलने लगी। वो पारसी सभ्यता प्राचीन यूनान और भारत वर्ष से ही ली हुई थी। पूर्व और पश्चिम दोनों ओर से बड़े वेग के साथ मुस्लिम तरंग ने यूरोप के ऊपर आघात किया। साथ ही अंधकार पूर्ण यूरोप में ज्ञान रूपी प्रकाश फैलने लगा। प्राचीन यूनानियों की विद्या, बुद्धि, शिल्प आदि ने बर्बरा क्रांत इटली में प्रवेश किया। धरा राजधानी रोम के मृत शरीर में प्राण स्पंदन होने लगा। उस स्पंदन ने फ्लोरेंस नगरी में प्रबल रूप धारण किया। प्राचीन इटली ने नव जीवन धारण करना आरंभ किया। इसी को नव जन्म अर्थात रेनेसेंस कहते हैं। किंतु वो जन्म इटली का था, यूरोप के दूसरे अंशों का उस समय प्रथम जन्म हुआ। ईसा की 16वीं शताब्दी में भारतवर्ष में अकबर, जहांगीर और शाहजहां आदि मुगल सम्राट राज्य करते थे, उसी समय यूरोप का नव जन्म हुआ।
1: स्वामी जी को पेरिस नगर बहुत पसंद था और उसकी बातें करते वे थकते नहीं थे।
2: ये पेरिस नगरी यूरोपीय सभ्यता की गंगोत्री है। ये विराट नगरी मृत्युलोक की अमरावती सदानंद नगरी है। पेरिस का भोग विलास और आनंद न लंदन में है, न बर्लिन में और न यूरोप के किसी दूसरे शहर में। लंदन न्यूयॉर्क में धन है, बर्लिन में विद्या बुद्धि यथेष्ट है, किंतु न तो वहां फ्रांस की मिट्टी है न फ्रांस के वे निवासी। धन हो, विद्या बुद्धि हो, प्राकृतिक सौंदर्य भी हो, किंतु वे मनुष्य कहां है। प्राचीन यूनानियों की मृत्यु के बाद इस अद्भुत फ्रांसीसी चरित्र का जन्म हुआ है। सदा आनंद और उत्साह से भरे हुए, पर बड़े हल्के और फिर भी बहुत गंभीर। सब कामों में उत्तेजित, किंतु बाधा पड़ने से ही निरुत्साहित। किंतु वो नैराश्य फ्रांस के मुंह पर बहुत देर तक नहीं ठहरता, फिर नवीन उत्साह और विश्वास से वो चमक उठता है। पुनः
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
5: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची अकॅडमिक डायरेक्टर। या पुढे आता आपण 14व्या 15व्या अध्यायाची रचना बघणार आहोत। जीव सुद्धा क्षेत्राच्या मनाने अशाश्वतच आहे। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्हीच्या पलीकडे तो पुरुषोत्तम आहे। आपण ज्या काही बाबी आता इथे बघतो आहोत त्याच्यामध्ये पुरुषोत्तमाचे वर्णन आहे। म्हणजे माणसाला प्रत्येक क्षणी स्वतःचा जो दृष्टिकोन आहे तो कसा ठेवला पाहिजे याचे विविध पैलू आपल्या या संपूर्ण भागांमध्ये आपण पाहत आहोत आणि याचाच पुढे 14व्या आणि 15व्या अध्यायात आपण याचे विवेचन करणार आहोत। सगुण साकाराची उपासना करणारे जे भक्त आहेत त्यांचा आग्रह असतो की जे चांगले आहे ते सर्व आमच्या देवामध्ये असावे। अशा वेळी देव म्हणतो की तुम्हाला चांगले अथवा वाईट असे जे वाटते ते वस्तुतः या प्राकृतिक जगाचा भाग आहे, पण ज्या पुरुषोत्तमाला तुम्ही शोधत आहात तो वस्तुतः चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे आहे। योग्य किंवा अयोग्य, विहित आणि निषिद्ध यांच्यातून तो वेगळा आहे। उत्कृष्ट तसेच निकृष्ट याहूनही तो पुरुषोत्तमाचे स्वरूप आहे आणि तो भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे। भगवान श्रीकृष्ण सांगतात की चांगल्या वाईटचे, योग्य अयोग्यतेचे, पाप पुण्याचे असे हे विभाग तुम्हीच केलेले आहे। त्यातूनही वेगळा एक शाश्वत जीव आहे याकडे लक्ष द्या, त्यासाठी विवेक करा। म्हणजे तुम्हाला या गुणात्मक प्रकृतीहून विलक्षण असे पुरुष तत्वांचा शोध लागेल। जेव्हा त्या पुरुषाला तीनही गुणांपासून वेगळे ओळखाल तेव्हा त्या पुरुषांच्या पलीकडे असलेले जे पुरुषोत्तम आहे त्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागेल। जडाहून जीव वेगळा आणि त्याच्याही पलीकडे तो पुरुषोत्तम आहे त्यासाठी आधी जडाचा आग्रह सोडावा लागेल। जडासंबंधी आपले जे मानवी आग्रह आहेत त्यातून मुक्त झाल्यानंतर जडाहून विलक्षण असलेले जो पुरुषोत्तम आहे त्याची सत्ता स्फुरू लागेल। सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी जीवाला जडाशी बांधून ठेवलेले आहे आणि ते बंधन कसे आहे हे गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायात सांगितलेले आहे। सत्व, रज आणि तम या तीन गुणांद्वारे जे काही बंधन होते ते जडास होत नाही तर जीवाला होते। जेव्हा आपण सुख व्हावे असे म्हणतो त्यावेळेस आपण एक सुखाची कल्पना केलेली असते. सुखाच्या अनेक कल्पना घेऊन आपण जगत असतो. त्यातील काही सुखाच्या कल्पना आल्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या असतात आणि त्या आपल्याला सोडायच्या नसतात किंवा आपण त्याला सोडायला तयारच होत नाही, हे मात्र खरे. माणूस सुखाविषयी कल्पनेचा आग्रह सोडत नसतो. एक वेळ तो सुखाचे विषय सोडेल पण सुखविषयक कल्पना सोडणार नाही. सुख गुणाने आपण सुखाच्या कल्पनेला बांधले गेलेलो आहोत. यालाच शास्त्रीय परिभाषेत सत्वगुणाचे बंधन असे म्हणतात. मग ते सुख मिळवण्यासाठी क्रियात्मक व्यवहार केलाच पाहिजे असा आपण जो आग्रह करतो त्यास रजोगुणाचे बंधन असे म्हणतात. एका घडलेल्या प्रसंगावरून आपल्याला हे लक्षात येईल. या प्रसंगाचा स्वरूप असा की एक माणूस होता आणि त्याला त्याच्या सायकलीचा विलक्षण अभिमान होता. एका निमित्ताने त्याला काही त्रास सुरू झाला आणि त्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी त्याला त्याच्या भावाला स्पष्ट सांगितले की यापुढे सायकलची जी त्याची आवड आहे ती त्याला पूर्ण करता येणार नाही, म्हणजे सायकल वापरायची नाही. सायकल वापरली तर हा त्रास पुन्हा सुरू होईल. त्याच्या भावाने ती सायकल एका गरीबास वापरायला दिली. काही दिवस तो माणूस गप्प बसला पण नंतर त्याने त्याच्या भावाला न सांगता नवीन सायकल विकत घेतली. भावाने समजावून सांगितले की आता वय झाले आहे, परत सायकलीवरून पडला हाड वगैरे मोडले तर अवघडच होणार. मग त्या माणसाने भावाचे काही ऐकले नाही आणि एक दिवस खरोखरच तो सायकलीवरनं पडला. त्याच्या भावाने विचारले तू ऐकत का नाहीस, तर तो म्हणाला मी एकेवेळ सायकल चालविणे सोडेन पण सायकलीतील सुख आहे ही कल्पना मला सोडवत नाही. याला आपण सत्वगुणाचे बंधन असे म्हणतो. सुखाची कोणतीही कल्पना घेऊन जीवन जगायचे या आग्रहाला सत्वगुणाचे बंधन असे म्हणता येईल. मग त्या सुखासाठी विशिष्ट क्रियात्मक व्यवहार करूनच आपण जिवंत राहण्याचे, अन्यथा आपल्या जीवनाला अर्थच नाही असे वाटून त्या क्रियेलाच आग्रह धरणे, याला रजोगुणाचे बंधन म्हणतात. सध्या आपण अशा बाबी अनेक बाबतीत वेगवेगळ्या वस्तूंसाठी बघत आहोत. वय झालेल्या व्यक्तीस जर तुम्ही सांगितले की आता तुमचे वय झाले आहे, तुम्ही म्हातारे झाला आहात, किती काळ काम कराल, आता रिटायर्ड व्हा, तर त्यावेळेला ती व्यक्तीचे उत्तर असे असतात अहो आम्हाला घरी बसवत नाही, आम्ही काम केल्या खरीच आम्ही जिवंत आहो असे आम्हाला वाटत नाही. शरीर इंद्रिये सक्षम नसली तरी तो जीव क्रियेचा आग्रह सोडत नाही. यालाच रजोगुणाचे बंधन असे म्हणतात. त्याचप्रमाणे कोणतीच क्रिया ज्ञान सुख असे काहीच नको जितके म्हणून आळसात जीवन घालविता येईल तितके घालणार असे ज्यावेळी माणूस म्हणतो त्यावेळी त्याला तमोगुणाचे बंधन असे म्हणतात. जीवावर अशा तीन गुणाचे बंधन असतात आणि तमोगुणाचे हे बंधन तर आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतात. जीवाचे हे विशुद्ध स्वरूप आहे हे तर ओळखायचे असेल तर या तीन गुणांना ओलांडून आपल्याला ओळखता येते. अशा त्या विलक्षण विशुद्ध स्वरूपाचे प्रतिपादन भगवान श्रीकृष्णाने चौथ्या अध्यायात केलेले आहे. म्हणूनच त्या अध्यायाचे नाव गुणत्रय विभाग असे दिलेले आहे. या तीन गुणांमधील फरक ओळखणे, तसे सत्व रज आणि तम हे तीन गुण जीवास कसे बांधून ठेवतात हे ओळखणे आणि त्या बंधनातून सुटण्यासाठी विवेक करणे, या संबंधाची 14व्या अध्यायामध्ये मांडणी केली आहे. 13व्या व 14व्या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण सांगतात या विकारी क्षेत्राहून एक अविकारी क्षेत्रज्ञ आहे आणि तेच तुझे स्वरूप आहे. हे प्रथम ओळख. जे अविकारी क्षेत्रज्ञ आहे त्यावर सुद्धा त्रिगुणाचे बंधन आहे. ते त्रिगुणाचे बंधन दूर केल्याशिवाय श्रेयाचा मार्ग मिळणार नाही हेही ओळख. इतके ओळखल्यानंतर पुरुषोत्तम योग, ज्याला आपण निरासक्त योग, या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण निरासक्त व्हा असा उपदेश करतात. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की 13व्या व 14व्या अध्यायानंतर 15व्या अध्यायाची काय वेगळी गरज किंवा या अध्यायाला सांगण्याची काय आवश्यकता, तर आसक्तीच गेली तर निरासक्त कशासाठी, याचं उत्तर असं आहे की आसक्ती जाणे ही इतकी सोपी गोष्ट नाही. जीवाला त्या ठिकाणी एक स्थूल आसक्ती आणि सूक्ष्म आसक्ती असते. जसे हिंगाच्या डबीचे हिंग जरी संपले तरी त्याचा वास त्या डबीला असतोच आणि तो वास जावा म्हणून ती डबी आपण उन्हात ठेवतो. उन्हात कित्येक दिवस ठेवल्यानंतर मग तो वास निघून जातो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये विवेक केला तर तुम्हाला कळेल की वाईट आणि चांगल्या कल्पनेने भरलेले हे जग म्हणजे एक द्वंद्वात्मक सृष्टी आहे जी नाशवंत आहे. या त्रिगुणात्मक संसाराहून वेगळा असा क्षेत्रज्ञ जीव आहे हे ओळखल्यानंतर तुम्ही त्या गुणत्रय विभागाचे अध्ययन करून हे तीन गुण संसारात आपल्याला प्रभाव कसे दाखवितात आणि ते त्या जीवास कसे बांधतात हे बांधून त्या संसार चक्रात म्हणजे या क्षेत्रातील त्या क्षेत्रज्ञाला कसे जोडून ठेवतात हे सुद्धा ओळखा. हे ओळखून जर त्रिगुणाद्वारे जे काही तुमच्या व्यवहारात होत आहे त्या व्यवहाराबद्दल तुम्ही निराग्रही होता, विवेकामुळे द्वंद्वात्मक सृष्टीमधील जो आग्रह असतो तो संपतो. पण जरी तुम्ही निराग्रही झाला तरी तो गुणत्रयात्मक संस्कार तुमच्या अंतकरणात खोलवर रुजलेला असतो. जरी स्थूल रूपाने ती आसक्ती गेली असे वाटले तरी तो सूक्ष्म रूपाने संस्कार आपल्या अंतकरणामध्ये राहतो. तो सूक्ष्म संस्कार सुद्धा पुसला गेला पाहिजे. तो सूक्ष्म संस्कार कसा पुसून टाकावा हे 15व्या अध्यायात सांगितलेले आहे. आज आपल्याला वास्तव सुख काय आहे हे माहीत नाही. आपल्याला सुखाच्या कल्पना या सतत बदलत असतात आणि लहानपणी सुद्धा आपल्याला असंच जे वाटत होतं ते आपल्याला तरुणपणी सुद्धा जाणवतं. जसं लहानपणी खेळण्यामध्ये आपल्याला सुख वाटतं तो पुढे तरुण झाल्यास सुखाच्या कल्पना बदलतात. हे तारुण्यही निघून गेले की म्हातारपणी पुन्हा सुखाच्या कल्पना वेगळ्या वाटतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या कल्पना बदलत जातात पण प्रत्यक्ष वास्तविक सुख हे काही त्याच्या हातात येत नाही. खरे बंधन कशात आहे? सतत बदलणाऱ्या अशा सुखाच्या कल्पनेने आपण स्वतःला किती दिवस बांधून ठेवणार? वास्तव अशा सुखाकडे आपण केव्हा जाणार? आयुष्यभर क्रियात्मक अशा व्यवहाराचा आग्रह धरणार का वास्तवात जी तृप्ती श्रेयस्करता आहे त्याचा विचार करणार? असा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. नित्य नवीन सुखाच्या कल्पना करीत राहणे आणि त्यासाठी क्रियात्मक व्यवहाराचा देखील आग्रह धरणे म्हणजे स्वतःलाच बांधून घेणे हा त्रिगुणात्मक व्यवहार हे एक बंधन आहे. त्रिगुणात्मक व्यवहाराच्या आसक्तीमुळे त्याच्या आग्रहामुळे आणि अभिमानामुळे माणूस पुन्हा पुन्हा जड संसाराशी बांधला जातो. त्यामुळे त्या पलीकडे आपले उत्तम पुरुषाकडे जाण्याची त्याची इच्छा होत नाही. तो स्वतःला या संसाराचा इतका अभिन्न भाग मानतो की त्याच्या पलीकडे काही आहे असं त्याला जाणवतच नाही. यावर काही लोक असे म्हणतील की आम्हाला त्या परमपुरुषाकडे जायचे नाही, ही त्याची निवड आहे. असे लोक या त्रिगुणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा अडकतील. पण सर्वांची अशी निवड असेल असेही नाही. काही असे म्हणतील आम्हाला ते महान सर्वोच्च श्रेय हवे आहे आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून जे गुणात्मक बंधन आणि आसक्ती आहे त्यातून बाहेर पडण्याची आमची तयारी आहे. यालाच खरं गीता व्यवस्थापन मॅनेजमेंटमध्ये बाहेर पडण्याची तयारी म्हणजे माणसाला त्या जगाशी पण संबंध आपला असावा अशी एक इच्छा होणं हा एक भाग आहे. तेव्हाच तो या संसारामध्ये एक चांगल्या प्रकाराचा रोल मॉडेल म्हणा किंवा एका चांगल्या प्रकाराचं व्यवस्थापन जगण्याचा अधिकारी बनू शकतो. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद विवेकाने समजून घ्या. हा भेद समजून घेतल्यानंतर त्रिगुणात्मक व्यवहाराच्या आसक्तीमधून आपण या जड क्षेत्राशी किंवा जड जगाशी कसे बांधलं गेलो आहोत हे समजून घ्या. मग या समस्त गुणात्मक व्यवहाराच्या बुडाशी असलेली जी आसक्ती आहे तीच अंतिम श्रेयाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे हे ओळखा आणि ती आसक्ती सोडा. आसक्ती ओळखणे हे तिला सोडणे व त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओळखणे हा सिद्धांत झाला आणि सोडणे म्हणजे प्रत्यक्ष त्याच व्यवहारात उतरविणे असा झाला. जशी सत्पुरुष सांगतात की शाश्वत व अशाश्वत यामधील भेद ओळखला पाहिजे, तो ओळखा. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातील भेद ओळखल्याबरोबर क्षेत्रासंबंधी कोणतेही आग्रह उरत नाही. त्यानंतर गुणात्मक व्यवहाराचा आग्रह धरू नका. तुमच्या आग्रहामुळेच तुम्ही या संसार चक्रात अडकत आहात. पुनरपी जननम पुनरपी मरणम असे सांगितलेले आहे. हे सांगणे हे आपण ऐकतो, हे ऐकणाऱ्याला पटतेही, पण प्रत्यक्ष आपल्या जीवनात तसे होईलच असे नाही. त्यावेळी सत्पुरुष काही उपदेश करतात तेव्हा त्यांचे बोलणे हे बऱ्याच वेळी सैद्धांतिक असे वाटते. सिद्धांत पटला, पण जर तो व्यवहारात आणला गेला नाही तर त्याचा काय उपयोग? तो प्रत्यक्ष व्यवहारात कसा आणायचा? यालाच पुरुषोत्तम योग या 15व्या अध्यायात सांगितलेले आहे. इथे आवर्जून सांगावेसे वाटते की अनेक गोष्टी आपण सैद्धांतिकदृष्ट्या अभ्यास करतो किंवा सैद्धांतिकदृष्ट्या ते आपल्याला योग्य वाटतात. आपण क्लासरूममध्ये पण तसंच बघतो, पण त्याचा व्यावहारिक दृष्टिकोन जेव्हा आपण कुठे काम करायला जातो तेव्हा तो दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की जे वर्गात शिकलेलं आहो त्याच्यातनं आपल्याला गुण मिळाले, पण व्यवहारात जाताना आपल्याला वेगळी स्थिती दिसते, त्याचा कुठे आपला अभ्यास होत नाही. अशी पण उदाहरणे आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण जर भगवान श्रीकृष्णाचा असा विचार केला जो त्यांनी अध्याय 15 श्लोक 3 मध्ये सांगितलेला आहे, असंग्य शस्त्रेण दृढेन क्षित्वा, यातून भगवान श्रीकृष्ण असे सांगतात की तुम्ही या गुणात्मक व्यवहारामध्ये वारंवार दोष दर्शन करा. या सतत केलेल्या दोष दर्शनातून तुमच्या गुणात्मक व्यवहाराचा जो आग्रह आहे तो निःशेष समाप्त होईल. आणि जो गुणातील असा पुरुषोत्तम आहे त्याचा साक्षात्काराला तुम्ही योग्य व्हाल. थोडक्यात, या गुणातील पुरुषोत्तमाच्या साक्षात्कारासाठी स्वतःला योग्य कसे बनवायचे असा उपदेश पुरुषोत्तम योग नावाच्या 15व्या अध्यायात केलेला आहे. 15व्या अध्यायाच्या या भागात इथे आपण थांबूया. धन्यवाद
4: श्रोते हो. आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM.
6: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत. श्रोते हो, शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानाची गोष्ट नसून ती समाज घडवण्याची एक पवित्र प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेला दिशा देणारे, शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गट शिक्षणाधिकारी. आज आपल्या सोबत आहेत पाचोरा तालुक्याचे माननीय गट शिक्षणाधिकारी श्री विजय पवार सर. शिस्तबद्ध प्रशासन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी. शिक्षण क्षेत्रातील बदल, शासकीय योजना, शिक्षक विद्यार्थी नातं आणि शैक्षणिक वाटचाल यावर आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करणार आहोत. सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
7: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
6: सर, आपण गप्पा करणार आहोत आज आणि तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा नेमका प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बालपणाच्या गोड आठवणींनी सुरुवात करूया. मला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला, तसंच तुमचा शैक्षणिक प्रवास सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
7: बालपणाचा काळ जर माझा बघितला तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षातून आणि गरिबीच्या परिस्थितीतून माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. माझं शिक्षण एम ए बी एड डी एड असून माझी जी सुरुवात आहे ती मी बादली येथे महात्मा गांधी विद्यालयामध्ये माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात केली. त्या ठिकाणी मी 2 वर्ष सेवा केल्यानंतर मला जळगावमध्ये नंदिनीबाई शाळेच्या प्राथमिक विभागामध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी जवळपास 10 वर्ष मी शिक्षक म्हणून सेवा केली. शिक्षक म्हणून सेवा करत असतानाच मी स्पर्धा परीक्षेद्वारे शिक्षण विभागामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून माझी निवड त्या ठिकाणी करण्यात आली आणि मागच्या 15 वर्षापासून प्रशासनामध्ये शिक्षण विभागामध्ये मला आणखी व्यापक स्वरूपामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये मला 2013 मी मुक्ताईनगरला सर्वात आधी गट शिक्षण अधिकारी म्हणून कामकाज बघितलं. 2014 मी जिल्हा परिषदला जनसंपर्क अधिकारी म्हणून माझा जिल्हा परिषदमधील सर्वच घटकांशी संपर्क आला. त्यानंतर भुसावळ आणि रावेरला सुद्धा जवळपास दोन्ही मिळून 5 वर्ष मी गट शिक्षणाधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलं. भुसावळ रावेरमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवले आणि त्यानंतर मला जिल्हा परिषदला सुद्धा उपशिक्षणाधिकारी या पदावर काम करण्याची संधी मिळाली. आणि कोरोना काळ तो होता आणि कोरोना काळच्या अतिशय संघर्षमय परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही शिक्षण कसं चालू राहील यासाठी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले आणि त्यानंतर आता नुकतंच मी पाचोरा या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. 3 महिने मला जवळपास झालेले आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे.
6: तुमचं नक्कीच अभिनंदन करायला सुद्धा मला आवडेल. पण गट शिक्षणाधिकारी ही भूमिका सांभाळताना नेमकी तुम्ही आपली भूमिका कशी बदलवली त्याबद्दल सांगा ना.
7: गट शिक्षणाधिकारी ही भूमिका ही जबाबदारी आहे
6: खरं,
7: त्यासोबत संधी सुद्धा आहे. पण माझं जे आहे काम करण्याचं जे ब्रीद आहे ते असं आहे की शिक्षक आमचा मानबिंदू आणि विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू. या दृष्टिकोनातून मी काम करत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकांनी सोडवाव्यात, शिक्षकांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्यात अशा पद्धतीचं आम्ही कामकाज करत असतो. प्राधान्याने शिक्षकाला जिथं मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्या अडीअडचणी काय आहे, त्यांच्या समस्या काय त्या जाणून घेतल्या आणि त्यांना आपण मदत केली की साहजिकच शिक्षक प्रोत्साहित होतात आणि आणखी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे.
6: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज एट टचिंग. सद्यस्थिती पाहता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची जी स्थिती आहे सध्याची त्याबद्दल आपण काय सांगाल.
7: प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची जी स्थिती आहे पूर्वीपेक्षा तर शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षणाच्या संधी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. आज अगदी खेड्यापाड्यापर्यंत सगळ्या प्रकारचं शिक्षण पोहोचलेलं आहे, मग ते मराठी माध्यमाचं असेल, इंग्रजी माध्यमाचं असेल आणि फार मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी प्रवेश घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण अजूनही काही घटक असे आहेत की अतिशय गरीब वर्ग जो आहे, मजूर वर्ग जो आहे, जो काही काळासाठी ऊसतोडीसाठी किंवा वीटभट्टी कामगार म्हणून एक घटक आहे की तो त्यांच्या कामासाठी स्थलांतरित होत असतो, त्या घटकाचे प्रश्न अजून सध्या तरी ज्वलंत आहेत.
6: बरोबर.
7: त्या मानाने मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये बऱ्यापैकी आलेले आहेत.
6: वा वा छानच. पण मग गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी नेमके कुठले प्रयत्न किंवा उपक्रम राबवले जात आहेत.
7: गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं हा तर प्रत्येक बालकाचा आज घटनात्मक अधिकार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये शैक्षणिक परिसंवाद आयोजित केला. त्यासोबतच शिक्षकांना आम्ही वेगवेगळे मिशन आदरणीय आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवर मॅडम यांच्या संकल्पनेतून दिलेले आहेत. आज आम्ही मिशन नवोदयमध्ये नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष गायडन्स करतो. मिशन स्कॉलरशिपमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून त्यांना कशा पद्धतीने गुणवत्ता यादीमध्ये आणता येईल यासाठी आम्ही तालुक्यावर कार्यशाळा घेतल्या, केंद्रस्तरावर कार्यशाळा घेतल्या आणि नियमित मार्गदर्शन वर्ग त्यांच्यासाठी सुरू आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी कमकुवत आहेत त्यांच्यासाठी सध्या महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियान सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 2026-27 पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त व्हायला हवा यासाठी AI आधारित चाचणी घेण्याचं काम आम्ही करतोय.
6: वा छानच. पण मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नेमके कुठले प्रयत्न केले जात आहेत.
7: आता आजची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये आता ग्रामीण आणि शहरी असं अंतर राहिलं नाही. माझं तरी जे निरीक्षण आहे की गरीब आणि श्रीमंत असं आता अंतर आहे. म्हणजे ग्रामीण भागातील जरी विद्यार्थी असेल आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याला सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा मिळत आहेत. पण जे ग्रामीण भागातीलच परंतु गरीब विद्यार्थी आहेत मग त्यांच्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि शासनाच्या वतीने ज्या लाभाच्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यांना मोफत गणवेश आपण देतो, त्यांना आता बूट मोजे मिळतात, त्यासोबतच त्यांना मध्यान्ह भोजन योजना आहे, त्यासोबतच त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॉलरशिप आहे. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती असेल किंवा समाज कल्याण विभागाच्या आणि इतर बहुजन मागासवर्गाच्या शिष्यवृत्ती त्यांना कशा पद्धतीने मिळतील याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यासोबतच शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी अनेक उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी आता शनिवारी आनंददायी शनिवार की त्या विद्यार्थ्यांना शाळेचं आकर्षण निर्माण व्हावं यासाठी, त्याशिवाय शाळांमध्ये बालानंद मिळावा होतोय, स्नेहसंमेलनचा उपक्रम आहे, माजी विद्यार्थी संघ आपण स्थापन केला आहे की जेणेकरून माजी विद्यार्थ्यांची आणि शाळेची जी बांधिलकी आहे त्याचा लाभ येणाऱ्या या नवीन विद्यार्थ्यांना व्हावा आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यासोबतच गैरहजर राहणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आम्ही पालक भेट रजिस्टर ठेवलेलं आहे. त्यांच्या पालकांना भेटी देऊन त्या विद्यार्थ्याला नियमित शाळेमध्ये कसं आणता येईल यासाठीचा प्रयत्न आहे. नुकतंच आम्ही सकारात्मक शिस्त या विषयावर एक शिक्षण परिषद घेतली की मुलांना शाळेची भीतीसुद्धा वाटली नको पाहिजे, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीचं काहीतरी शारीरिक शिस्त किंवा मानसिक शिस्तीमुळे जे विद्यार्थी शाळेला घाबरतात तर त्यावर मात करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं एक सकारात्मक नातं निर्माण व्हावं की जेणेकरून शिक्षण सुलभ होईल यासाठी सकारात्मक शिस्त ही जी एक आम्ही शैक्षणिक परिषद घेतली ती अतिशय उपयुक्त आहे असं मला वाटतं.
6: अगदी छानच, म्हणजे सर्वांगीण विकास हे ध्येय साधत नक्कीच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ज्याला आपण NEP 2020 म्हणतो त्याच्यामध्ये एक फार चांगला बदल असा आहे की आता अगदी नर्सरीपासून तर 12वीपर्यंत हे संपूर्ण 15 वर्षाचं शिक्षण जे आहे त्याला समोर ठेवून हा आराखडा तयार झालेला आहे. यापूर्वी हा जो पूर्वप्राथमिक शिक्षणाचा भाग होता त्याला इतकं महत्त्व दिलेलं नव्हतं किंवा तो इतर विभागाकडे महिला बालविकास विभागाकडे आहे अशा पद्धतीचं हे होतं. पण NEP मुळे नर्सरीपासून म्हणजे पूर्वप्राथमिक 3 वर्षाचं शिक्षण ज्याला आपण नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी म्हणतो त्यालाही 1 ते 12 शिक्षणा इतकंच महत्त्व आलेलं आहे. आणि खरं बघितलं तर एवढं 15 वर्षाचा काळ शिक्षण विभाग एक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी देत असतं आणि त्या माध्यमातून सतत चालणारी शिक्षणी प्रक्रिया आहे. त्यामुळे फार लवकर सुद्धा त्याचं मूल्यमापन करणं हे शक्य नसतं, पण तरी सुद्धा NEP च्या माध्यमातून आता विद्यार्थ्याचा अगदी नर्सरीपासून पूर्वप्राथमिकपासून तर उच्च माध्यमिकपर्यंत त्याचा संपूर्ण विकास व्हावा या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बदल होत आहेत आणि प्रशासनामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये सुद्धा बदल होत आहेत.
6: अगदी बरोबर. पण हे झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आपण शिक्षकांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर त्यांना सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण जे असतं ते जरुरी असतं, त्याबद्दल नेमकी कुठली पावलं उचलली जाणार आहेत?
7: शिक्षकांनी काळानुरूप अपडेट होणं ही तर फारच आवश्यक बाब आहे. अतिशय चांगला प्रश्न आपला आहे. त्यासाठी आम्ही आता नुकतंच मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतलं. अनेक NGO आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना शिक्षकांसाठी असतात. सध्या केंद्र शासनाने सुद्धा काही ऑनलाईन प्रशिक्षण शिक्षकांसाठी घेतले. त्यानंतर विनोबा ॲप सारखं एक माध्यम आहे की त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षकांना त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य हे सर्वांसमोर मांडता येतं आणि त्यांना दर महिन्याला त्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची सुद्धा योजना विनोबा ॲपमध्ये आहे. पोस्ट ऑफ द मंथ असेल किंवा त्यांना त्यांच्या व्हिडिओला लाईक्स मिळाल्यानंतर त्यांनाही आनंद होतो की आपल्याला काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपण केलेलं आहे. त्यासोबतच आम्ही शिक्षकांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असतो. जसं आम्ही आता तालुका स्तर शिष्यवृत्ती कार्यशाळा घेतली, त्या माध्यमातून चांगले होतकरू जे शिक्षक आहेत की ज्यांना त्या विषयाचं ज्ञान आहे ते इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतात. आणि अशा पद्धतीने काही शिक्षक आमच्याकडे असे आहेत की ते AIचा अभ्यास करतायत आणि AIचा वापर ते त्यांच्या दैनंदिन अध्यापनामध्ये करतायत आणि भविष्यामध्ये AIचे सुद्धा प्रशिक्षण शासनामार्फत शिक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत आणि त्याचा वापर करून शिक्षक हे स्वतः या ठिकाणी सक्षम होत आहेत असं मला दिसतंय.
6: आता मी नेमका पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की डिजिटल क्षेत्रात क्रांती जी होतीये ती शिक्षणात सुद्धा अवलंबली गेली पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न कुठले केले जाणार किंवा काही योजना आहेत का त्यासाठी?
7: डिजिटल तंत्रज्ञान हे तर शिक्षणाचा आता एक अविभाज्य घटक आहे. मला आठवतं मी जेव्हा शिक्षक होतो एक 10-12 वर्षापूर्वी जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा डिजिटल क्लासरूम हा उपक्रम मी घेतलेला होता. आणि त्या माझ्या डिजिटल क्लासरूम एज्युकेशन विथ एंटरटेनमेंट या उपक्रमाला त्यावेळी शासनाचा नवोपक्रमचा सुद्धा जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळालेला होता. आणि आज तर प्रत्येक शाळेमध्ये ही डिजिटल साधनं आहेत, LED TV आहेत, काही शाळांमध्ये स्मार्ट TV आहेत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा शाळांना पुरवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे मोबाईल. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना समजून देण्यासाठी एक प्रभावी असं साधन ते झालेलं आहे. मी जे आपल्याला नुकतंच सांगितलं की निपुण ॲप जे आहे मोबाईलमध्ये, त्या ॲपच्याद्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यांचा सरावही घेता येतो आणि विद्यार्थ्याची चाचणी घेता येते. आणि सध्या तर विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरीसुद्धा ऑनलाईन मोबाईलद्वारे नोंदवण्याचं शासनाने सूचित केलेलं आहे. म्हणजे अगदी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही बाबीसाठी आज डिजिटल तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे.
6: खरंय खरंय. आणि विनोबा ऍप हे सुद्धा त्यातलंच एक आपण उदाहरण म्हणून देऊ शकतो की ज्यामध्ये शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं पालकांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्याला दिसतंय. तर हे झालं डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल, पण मग विद्यार्थ्यांची गळती जी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
7: सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांच्या गळतीचं जे प्रमाण आहे ते निश्चितच कमी आहे. कारण जवळपास 100% पटनोंदणी आपण करत असतो आणि आज तर परिस्थिती अशी आहे की काही शाळांना विद्यार्थी कमी होत असल्यामुळे ते अगदी पूर्वतयारी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या पटावर घेण्याचा प्रयत्न करतात.
6: बरोबर.
7: त्यामुळे गळतीचं प्रमाण कमी आहे, पण एक समस्या उपस्थितीच्या संदर्भामध्ये आहे की काही विद्यार्थी जे आहेत त्यांच्या परिस्थितीमुळे शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाही. तर विद्यार्थ्यांची गळती तर शून्य व्हावी आणि उपस्थिती जास्तीत जास्त व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी शाळेमध्ये एक आनंददायी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न शाळा आणि शिक्षक करत असतात. त्याच्यामध्ये बाला उपक्रम आहे, त्याच्यामध्ये शाळा जी आहे ती बोलकी करण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे खेळ, वेगवेगळे उपक्रम शाळांमध्ये आपण घेतो की ज्याद्वारे विद्यार्थी टिकून राहतील आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढेल.
6: वा छानच. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग. पालकांचा सहभाग, शाळेतील पालकांचा सहभाग याबद्दल आपण काय सांगाल?
7: शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या त्रिवेणी संगमानेच कोणत्याही बालकाचा शैक्षणिक विकास होत असतो. पालक हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पालक आणि शाळा याचा एक चांगला संबंध राहावा यासाठी अनेक उपक्रम, जसं आम्ही बाल आनंद मेळावा घेतो, या बाल आनंद मेळाव्यामध्ये त्या बालकासोबत त्याचे आई, आजोबा किंवा वडील सहभागी होतात. दुसरा, माता पालक गट बांधणी. प्रत्येक शाळेमध्ये माता पालक गट केलेले आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या माता पालकांच्या गटामध्ये एका मातेला लीडर माता म्हणून निवडून त्या मातेच्या माध्यमातून इतर मातांचं प्रबोधन करण्याचं काम आपण करतो. शाळांमध्ये स्नेहसंमेलन, क्रीडा सप्ताह या उपक्रमांमुळे सुद्धा पालक आणि शाळेमध्ये एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. त्यानंतर आम्ही जे महत्त्वाचे सण असतात, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, या दिवशी शाळांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कवायत घेतो आणि त्यालासुद्धा पालकांना आमंत्रित केलं जातं, पालक सभा घेतल्या जातात आणि त्या माध्यमातून पालकांचं शाळेशी जे नातं आहे ते आणखी दृढ कसं करता येईल यासाठी उपक्रम आम्ही नेहमीच घेत असतो.
6: वा छानच. तर पालकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये. जे आपण म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी शाळा हे त्याचं दुसरं घर असतं, तर नेमका योग्य शिक्षक किंवा आदर्श शिक्षक तुमच्या नजरेतून कसा असावा?
7: तसं तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श आहे, पण तरी सुद्धा विद्यार्थ्याच्या भावना समजून घेऊन अगदी विद्यार्थ्याला त्याच्या पातळीवर जाऊन जो मार्गदर्शन करतो त्याला मी खरा आदर्श शिक्षक म्हणेल.
6: वा वा, खूपच सुंदर. विद्यार्थ्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपली शिक्षणाची पद्धती बदलवणं हे खरं शिक्षकाचं काम आहे. तर तुमचे पुढचे भावी प्रोजेक्ट्स काय आहेत त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
7: सध्या माझ्याकडे पाचोरा विभागाचं कामकाज आहे आणि मागच्या 3 महिन्यामध्ये अनेक उपक्रम आपण घेतलेले आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये पहिल्या 5 मध्ये पाचोरा तालुका आहे किंवा राहावा असा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑनलाईन काम असतील किंवा कोणत्याही शासनाचा उपक्रम आला की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण भाग घेऊ आणि कशा पद्धतीने आपला तालुका पुढे असेल. आत्ताच मी आपल्याला सांगतो की शासनाने शिक्षकांसाठी 50 प्रकारच्या विविध स्पर्धा त्या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या. अतिशय उत्साहात आम्ही पाचोरा तालुक्यामध्ये या स्पर्धा घेतल्या, शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरवसुद्धा केला आणि तालुका स्तरावर विजय झालेले माझे अनेक शिक्षक आज विभाग स्तरावर त्यांनी यश मिळवलं आणि राज्यस्तरावर ते आता जाणार आहेत. आमच्या तालुक्यातील एक एसके पवार हायस्कूल नगरदेवळा या ठिकाणचा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर कला उत्सवामध्ये यशस्वी झाला आणि त्याने केलेलं सादरीकरण जे आहे त्याला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालं. अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये पाचोरा तालुक्यातील शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांनी नावलौकिक मिळवावा यासाठी कामकाज आपण करत आहोत.
6: वा, खूपच सुंदर असं कार्य आहे. तर जाता जाता आपल्या जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक होऊ इच्छित आहेत, शैक्षणिक क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
7: जे शिक्षक आहेत किंवा ज्यांना आणखी शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी मी एक संदेश देईल की त्यांनी या चार ओळींकडे लक्ष द्यावं. शाळा आमचे मंदिर, विद्यार्थी आमचे देव, प्रार्थना आमची प्रभूला, सुखी सर्वांना ठेव.
6: क्या बात आहे, सुंदर सुंदर. शैक्षणिक क्षेत्रात आपलं भरीव कार्य असं आहे, सर्वांना मार्गदर्शन आपण करत असता, पण मला एक ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला विचारावं असं वाटतं, तो जर तुम्ही या क्षेत्रात नसता तर दुसरं कुठलं क्षेत्र तुम्ही निवडलं असतं?
7: जर मी या क्षेत्रात नसतो तर आता मी गस सोसायटीच्या याच्यामध्ये सुद्धा मी संचालक म्हणून निवडून आलेलो आहे. जर मी या क्षेत्रात नसतो तर मी सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवेमध्ये अग्रेसर राहिलो.
6: अरे वा, अरे वा, सुंदर सुंदर. म्हणजे आहे समाजाचं कुठेतरी देणं लागतं आणि ते पूर्ण करण्याच्या तयारीत तुम्ही आहातच. खूप छान असं कार्य आहे सर तुमचं. तर आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमतर्फे मी आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद.
7: थँक्यू.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मैत्रिणींनो, पिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना 14 व्या भागामध्ये आपण ऐकलं की सत्यनारायण गोयंका यांचे मनशांतीचे विपश्यना शिबिर होते. त्या शिबिरामध्ये अण्णांनी 10 दिवस प्रवेश घेतला आणि अण्णांसोबत लेखिका इंदुमती जोंधळे याही मनशांती विपश्यना शिबिरात सामील झाल्यात. सुरुवातीला तर लेखिकेचं मनच लागेना आणि चित्तही काही एकाग्र होईना, कारण लेखिकेच्या एवढ्या लहान वयात चंचल मनाला नियंत्रित करणं जरा अवघडच होतं. एकदा तर लेखिका समाधी अवस्थेत बसल्या असताना त्यांना काही केल्या उठताच येईना. देह अगदी दगडासारखा जड जड वाटू लागला आणि संपूर्ण संवेदनाच नाहीशी झाली. मीराताईंनी मग एक ना अनेक प्रयत्न करून पाहिलेत आणि त्यांना पूर्वस्थितीत आणलं, पण हा दिवस मात्र लेखिकेच्या चांगलाच लक्षात राहिला बरं का. आणि शेवटचे 2 दिवस लेखिकेच्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आता मात्र अगदी कसं छान छान हलकं फुलकं फुलपाखरासारखं वाटत होतं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 15वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: मॅट्रिकला प्रथम श्रेणी मिळाली हे केवढं मोठं कौतुक झालं. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला. पीयुसीच्या वर्गांना प्राध्यापक सी एन पाटील, कुलकर्णी मॅडम, प्राध्यापक बक्तुल सर शिकवायला होते, पण महिनाभर सगळं डोक्यावरूनच जात होत. काही म्हणता काही कळत नव्हतं. वर्गात नुसतं मख्खासारखं बसून राहायचं. वर्गातल्या मुला मुलींशीही ओळख नव्हती. बाकी बहुतेक जण औरंगाबादेमधलेच असल्यामुळे त्यांचे गट होते. मी मात्र एकटीच पडले होते. शाळेत असताना निम्म्यापेक्षा अधिक वर्ग माझ्या भोवती भोवती असायचा आणि इथं मी केवळ एकटीच. वर्गात एकटी, कॉलेजात जाताना येताना एकटी, कारण वसतिगृहाच्या बहुतेक मुली मिलिंग कॉलेजमध्ये जायच्या. वसतिगृह ते कॉलेज बसने जायचं. फारसं असं जाणं येणं माहीत नव्हतं, कारण शाळेत पायीच जाणं येणं होतं. शिवाय वसतिगृहापासून शाळा खूप जवळ होती. इथे मात्र सगळाच भाग अपरिचित. कॉलेजात जायचं म्हटलं वेळ झाली की नको नको वाटायचं. पण असं नको म्हणून नुसतं बसून थोडीच चालणार होतं. बसनी पैठण गेटला उतरायचं, तिथून कॉलेज 4 पावलांवरच. पण मला कधी एकदा वर्गात जाऊन बसते असं व्हायचं, कारण मागून पुढून कॉलेजच्या मुला मुलींचा खोळकाच खोळका असायचा. काही टार्गट पोरं वाटतील तशा कॉमेंट्स करायचे. कॉलेजच्या पायऱ्या चढायला लागलं की साडीच्या मध्ये पाय थरथर थरथर कापायला लागायचे. वाटायचं आता आपण पडणार, होणार नक्की फजिती, सगळेजण हसणार. त्या 15-20 पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी पोरं साखळी करून उभीच असायची. एखादा बोलायचा, बाकी सर्वजण फिदी फिदी हसायचे. बहुतेक ती सगळी मुलं आर्ट्स कॉमर्सचीच असावीत. सायन्सच्या मुलांना असं बाहेर थांबायला कॉमेंट्स करायला वेळ कुठे होता. बिचारे अगदी प्रामाणिकपणे वर्गात नियमित जायचे, नियमित पिरियड्सना हजर राहायचे. पिरियड संपले की बॅचेसप्रमाणे प्रॅक्टिकल सुरू व्हायचे. माझ्या जीवाची मात्र तगमग, कसं व्हावं आपलं, कसा शेपणार बाई एवढा सगळा अभ्यास, कळत तर काहीच नाही, कुणाला सांगणार. प्राध्यापकांशी बोलायची हिंमत नव्हती. वर्गातल्या एक एक आधुनिक पेहरावातल्या मुलं मुली, मी आपली साडीतली काकूबाई. त्यात बोलण्यात बराचसा कोल्हापुरी हेल, म्हणून मी कुणाशी फारशी बोलायचीच नाही, सगळ्यात मागे बसून नुसतं ऐकत राहायची. पण मन मात्र शाळा, ते वैभव, आपला स्वतःचा शालेय थाट, सर्वांची वर्गातली मी लाडकी असं होतं. आणि इथे छे, नाही बे, नाही नाही नाही, आपल्याला हे काही जमणार नाही. लाख आपल्या काकांना अण्णांना वाटत असेल सायन्स घेऊन अभ्यास करून मेडिकलला जावं, मोठं डॉक्टर व्हावं, गरिबांची सेवा करावी. पण इथं PUCs आपण किती वर्षात काढतो काय माहीत? छे छे, पण असं वर्ष वाया घालवून आपल्याला जमणार नाही. त्यापेक्षा आपण फॅकल्टीज बदलली तर? हा विचार एकदम डोक्यात चमकून गेला आणि मी प्राचार्यांच्या केबिनकडे निघाले. पण तिकडे जाण्याऐवजी सिनियर विद्यार्थी प्रॅक्टिकल करत होते त्या प्रयोगशाळेतच गेले चुकून. तिथं पाहिलं तर एक बेडूक दोघांनी ताणून ताणून धरलेला, त्याला चिमटे लावणं, पालथं पाडणं असला काहीतरी प्रकार चालू होता. बेडकाचं खाली वर खाली वर होणारं ते पांढरं पोट पाहिलं मात्र आणि मला भोवळच आली. धाडकन प्रयोगशाळेच्या दारातच कोसळले. कशाला कोरट पडली, डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार काजवे चमकल्यासारखं व्हायला लागलं. एका शिपायांनी पाहिलं, पळत पळत आला आणि मला उठवलं, पाणी प्यायला दिलं. थोडं पाणी प्याले, तोपर्यंत हातपाय थंडगार झाले होते. माझं मलाच जाणवत होत, हातपाय चेहरा पांढरा फट्ट पडला होता, हाताच्या बोटातून मुंग्या येत होत्या. तशीच 4-5 मिनिट बसून राहिले. शिपायला विचारलं, प्राचार्यांची केबिन कुठे आहे? चला ताई, मी धावतो, असं म्हणत त्यांनी प्राचार्यांच्या केबिन पर्यंत नेलं. मला वाटतं त्यावेळी बहुतेक प्राचार्य शरदचंद्र देशपांडे असावेत. या या, काय काम आहे? अजून कोणी प्राध्यापक त्यांच्या समोर बसले होते. सरांनी पुन्हा विचारलं, काही अडचण आहे का आपली? कोणत्या वर्गातल्या तुम्ही? मी आपली गप्पच, शब्दच फुटे ना. अहो, काही बोलाल की नाही?
4: सर सर, आणि मला रडूच फुटलं.
5: कोणी काही बोललं का तुम्हाला?
4: नाही सर, मला फॅकल्टी बदलायची आहे. मला वर्गात काय शिकवतात ते काहीच समजत नाही.
5: मॅट्रिकला कोणता क्लास होता?
4: फर्स्ट क्लास.
5: वा, छान. अरे मग थोडे दिवस जाऊ द्या. ट्युशन्सला वगैरे जाता का? काय ट्युशन्स वगैरे? काही नाही. हे बघा, ट्युशन्समध्ये महत्वाच्या विषयांचा अभ्यास होईल, मग आपोआप सगळं समजायला लागेल. घाबरू नका, फॅकल्टी बदलायची अशी घाई करू नका.
4: ट्युशन्स? आम्ही शाळेत असताना ट्युशन्स वगैरे तर माहीतच नव्हत्या. पण ट्युशन्स कोण लावतो? अगदी ढ ढ पोरं, ज्यांना काही म्हणजे काहीच येत नाही, अशी मुलं मुली ट्युशन्स लावतात. आणि दुसरं म्हणजे अतिश्रीमंत मुली किंवा मुलं, ते तरी ट्युशन्स लावतात. त्यांच्या घरी जाऊन मास्तर शिकवतात. मग आपण कशात बसतो? पहिल्या वर्गातच, कारण आपल्याला काहीच येत नाही, समजत नाही. पण हे मानायला मन तयारच नव्हतं. समजा जरी ठरवलं ट्युशन्सला जायचं, तर इथे पैसे कुणाजवळ होते? कोण देणार होतं फी? राहणं, वह्या, पुस्तकांचा खर्च वसतिगृह करत होतं. वरचे लागणारे थोडेफार पैसे अण्णासाहेब किंवा काका पाठवत होते. एकूण आपल्याला हे सायन्स न झेपणारं न परवडणारं होतं हे माझ्या मनाने पक्क केलं होतं आणि ते बरोबर असावं असं माझं मत होतं. प्राचार्यांच्या समोरच बसलेल्या प्राध्यापकांनीही समजूत घातली, ऐका माझं. पहिले थोडे दिवस असाच त्रास होत असतो पण नंतर हळूहळू सगळं समजायला लागेल. पण छे, माझ्या मनाने पक्का निश्चय केला होता, आपल्याला सायन्स झेपणार नाही. प्रॅक्टिकल तर मुळीच होणार नाही. पुढे चालून समजा आपण मेडिकलला गेलोच तर काही खैर नाही बाई. ताणलेला बेडूक पाहून जिथं आपल्याला चक्कर येते तिथे एक एक मानवी देह, अपघात, अनेक रोग, मृतदेह, छे छे छे छे छे, आपलं हे काम नाहीच. आपल्याला हे मुळीच झेपणार नाही. आपला असा भित्रा स्वभाव कसं निभावणार आपलं? छात्रालयाच्या बंदिस्त जगात राहायची सवय झालेली, तारा राणीच्या फक्त मुलींच्या शाळेत शालेय शिक्षण झालेली मी आता एकदम उघड्या अफाट बेछूट जगात एकाकी अगदी असहाय झाल्यासारखी झाले होते. वसतिगृहातली एक एक धीट बेफाम वागणाऱ्या पोरी मी पाहत होते. कॉलेजमधल्या आर्ट्स कॉमर्सच्या मुलीही सतत घोळक्या घोळक्यांनी वर्ग न करता बाहेरच हिंडणाऱ्या पाहून चकित होत होते. वसतिगृहाच्या ताईंना सांगितलं, त्यांनीही समजूत काढली. पण मनाचा हिय्या पक्का होता, सायन्स बदलून आर्ट्सला जायचं. एक अर्ज लिहिला, पालक म्हणून ताईंची सही घेतली आणि कॉलेजच्या प्राचार्यांना दिला. ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे तर कोण काय करणार. आणि मला प्राचार्यांनी एका क्षणात अर्जावर सही करून दिली आणि आर्ट्स फॅकल्टीला जायला सांगितलं. त्यावर तसं त्यांनी लिहूनही दिलं. मन आनंदाने उड्या मारत होतं. आता मला मनासारखं समजेल, उमजेल, असाच अभ्यास असेल. इकडे मुलीही खूप मोकळ्या स्वभावाच्या हसून खेळून राहणाऱ्या होत्या. इथेच मला खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या. संध्या सुळेकर, चित्रा देशपांडे, सुमेधा तालिकोटे, लतिका वांगीकर, ज्या पुढे माझ्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या. एके दिवशी वर्गात कुमारी एल एस कुलकर्णी मॅडम आल्या आणि त्यांनी एनसीसीचं महत्व किती आणि कसं आवश्यक आहे ते सांगितलं. माझ्या मनात शाळेपासूनचीच अतृप्त इच्छा होती की आपण एनसीसीत प्रवेश घ्यावा, छान युनिफॉर्म घालावा, छातीवर लांबलचक बक्षिसांच्या बिल्ल्यांची रांग लावावी, खाड खाड बूट वाजवत अखंड चालत राहावं. शाळेत असताना अशा मुलींच्या तुकड्या मी पाहिलेल्या होत्या. दोन तीन मुलींची आरडी परेडसाठी दिल्लीला निवड झालेली होती आणि मी एकदम वर्गात उभी राहिले. मॅडम मॅडम, मला एनसीसीत प्रवेश घ्यायचा आहे, असं त्यांना सांगितलं. त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं आणि नंतर भेटा म्हणून सांगितलं. एनसीसीचा मला अजून एक फायदा होणार होता. मनातली जी भीती होती, कॉलेजचं वातावरण पाहिलं, मुलांचा खोळका पाहिला की जी भीती मला वाटायची ती एनसीसीमुळे कमी होईल आणि आपोआपच अंगी थीटपणा येईल असं मला वाटत होतं. आणि ते खरं ठरलं. इतकी भित्री घाबरणारी मी एनसीसीचा गणवेश अंगावर चढवला की कोल्हापूरची जगदंबा अंबाबाईचा जोश अंगात यायचा माझ्या. ज्या कॉलेजच्या पायऱ्यांवरून मी काही महिन्यांपूर्वी भीत भीत चालत होते त्याच जागेवरून ताठ मानेनं खाड खाड बुटांचा आवाज करत चालायला लागले. माझा गणवेशही इतका व्यवस्थित आणि इतका अप टू डेट असायचा की मॅडम म्हणायच्या, काय जाधव, इतक्या लवकर इतका व्यवस्थितपणा कुठे शिकलात? शाळेत असतानाही एनसीसीला होतात का काय? माझे बूटही पॉलिश केलेले चक्कास चमकत असायचे. कॅपचा बिल्ला, कमरेच्या बेल्टचा पितळी बिल्ला उन्हात आरशासारखा चमकायचा. बुटांच्या टोमध्ये चेहरा दिसावा असं शाळेचे एनसीसीचे शिक्षक सांगताना मी ऐकलं होतं. तसं मी आरशासारखं चमचमीत पॉलिश करायची माझ्या बुटांना. खरं सांगू, आवडीचं क्षेत्र मिळालं ना की माणूस कोणतंही कितीही अवघड काम काही वेळातच संपवतो. आता मी कला शाखेकडे पूर्ण रमले होते. कोल्हापूरला काकांना, वर्ध्याला, अण्णांना कळवून टाकलं की मी विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतलाय. खरे तर दोघेही नाराज झाले, पण इलाज नव्हता. मी क्षणाक्षणाने त्यावेळी मरत होते, कुढत होते. असं कुढणं, असं अपराध्यासारखं न समजता अर्थहीन जगणं माझ्या स्वभावातच नव्हतं. जी मुलं कॉमेंट्स करायची त्यांच्याकडे आता जरबेनं, डोळ्यांना डोळे भिडवून पाहू शकत होते. एनसीसीच्या गणवेशानं हा बदल माझ्यात घडवून आणला होता. पायऱ्यांवरून जायला लागले की पोरं आता आपोआप बाजूला सरकत होती. बाप रे, क्या बूट है, क्या चाल है. मी वळून त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं की मुलं गायब. आता कोणी फारसं कॉमेंट्सही करत नव्हतं. आजच्या मानानं आमच्या वेळी मुलं बरीच, म्हणजे बरीच सोबर होती. घाणेरडी वृत्ती नव्हती, फक्त टवाळकीचा सूर. त्रास द्यायचा, थोडीशी मजा मारायची, चिडल्यावर अजून चिडवायचं. टार्गटपणाच अधिक होता, पण नंतर तोही माझ्या बाबतीत कमी झाला. मी पार स्वतःला बदलूनच घेतलं होतं. भित्री शामळू इंदू गायब झाली होती, आणि त्या ठिकाणी धीट ताठ मानेनं जगणारी इंदू तयार झाली होती.
1: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 15वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजे.
6: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.
7: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग.